एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 4 अश्विन शके 1948 अर्थात 26 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतात. सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत. काही क्षण

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

श्रोते हो आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या कार्यक्रमाची भक्ती संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत अगबाई अरेच्या चित्रपटातल्या या गीतानं जे अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलं. ही रचना आहे संत नरहरी महाराजांची, संगीतकार अजय अतुल.

श्रोत्यांना भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुकर जोशी यांची शब्दरचना ऐकविता होत. संगीतकार दशरथ पुजारी.

श्रोते हो, आणि आजच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचा समारोप करतो आहोत. शाहीर साबळे यांनी गायलेल्या या देशभक्ती गीतानं जे राजा बढे यांनी लिहिलंय, संगीतकार श्रीनिवास खळे.

श्रोते हो, हा होता भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 MHz वर. आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात अति सर्वत्र वर्जते या विषयावर चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांनी केलंय, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खर्डे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. ची वेळ असेल दिनविशेषची. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 7:40 आपल्याला आस्वाद घेता येईल मिश्र संगीताचा. लोकसंगीत या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 8:40.

आज सकाळी 10 वाजता विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम ज्ञानामृत. याचं निवेदन आणि संकलन सरिता देशमुख यांचं आहे. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. गीतगंगा हा फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30. स्मृतिगंध या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 11 वाजताची. आज यात लोकप्रिय संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आम्ही आपल्याला ऐकू आणि त्यांचं जीवनचरित्रही आपण ऐकूयात.

दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तर अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.

0: पूर्णांक 5 MHz वर। वे लक्षात घ्या, सकाळचे 6:40 होत आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प।
1: अति सर्वत्र वर्जते अगदी साधा सोपा विचार आहे। संतांनी मानवी स्वभाव लक्षात घेऊन अशाच प्रकारचं मार्गदर्शन केलेलं दिसतं। श्री समर्थ रामदास स्वामींनी यावर बरंच प्रबोधनही केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति आणि आवश्यक याची जाणीव होणं। या दोन संकल्पनेच्या सीमारेषा प्रत्येकाच्या वैयक्तिक आहेत। स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार त्या बदलतात। अति आणि आवश्यक या दोन्हीमध्ये फार नाजूक अस्पष्ट सीमारेषा आहे। पण ही सीमारेखा ओलांडली गेली की रामायण घडतं हे आपल्याला माहीतच आहे। त्यामुळं सर्व काही प्रमाणात असणं चांगलं। म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, अतिभोजन शरीर प्रकृती बिघडवतं, अति उपवास शरीराला कष्ट देतात, अति औषधं शरीर दुबळं करतात, अति अपेक्षा नैराश्यकडे नेतात, अति पैसा संकट उभी करतात, अति आळस ऱ्हासाकडे नेतो, अति कोप कार्य बिघडवतो, अति नम्रता जन्म देते भयाला, अति चेष्टा मस्करीची होते कुस्करी, अति स्तुती लांगुल चालन श्वानवृत्तीची खूण, आणि अति लोकनिंदा शब्दस्पर्श डंख दुष्टवृत्तीचा व्रण, अतिशोक अति दुःख अति काळजी अडचणीत टाकी। म्हणूनच सदा चित्त हे सद्विचारे करावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे। हिताच्या उपायास का आळसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे। नियमित समतोल आहार विचार असावा। आवश्यक ते सर्व असावं, त्यात काटकसर नसावी। अति आणि आवश्यक यातला फरक समजणं म्हणजेच जीवन जगण्याची कला आत्मसात होणं। या फरकाचं जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत चिरकालीन सुख समृद्धी शांती मिळणं केवळ अशक्यच। पण एकदा का यातला फरक समजला की योग्य निर्णय होतात आणि योग्य निर्णय आत्मविश्वास वाढवतात। प्रगतीच्या नावाखाली लोक अखंड धावतायत। काहीतरी मिळवलं पाहिजे या ध्यासानं झपाटली गेलीत। परिणाम असा की नकळत अस्वास्थ्य आणि अनावश्यक ताणतणावाखाली दबतायत। जीवन हे कायमच अपूर्ण असणार आहे। एक गरज संपली की दुसरी आणि दुसरी संपली की तिसरी असं अव्याहत चालू राहणार आहे। पाहिजेपणाची हाव आणि हव्या सुटल्याशिवाय धावपळ संपणार नाही। अति तेथे माती हा प्रकार म्हणजेच टू गुड इज टू बॅड। कर्णाच्या अतिदानशूरपणानं त्याच्याच मृत्यूला आमंत्रण दिलं। कोणत्याही गोष्टीचा मग ती चांगली असो वा वाईट, अतिरेक हा अहितकारकच असतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे अतिवयी रूपेण सीता अतिगर्वेण रावणहा अतिदानात बली नष्ट अति सर्वत्र वर्जयेत। यश पैसा कीर्ती यांच्या झडपेमुळं नाते संबंधच काय, पण कुटुंबातला आणि समाजातला ओलावा संपतोय। उरतंय ते वर करणे दिखाव्यापुरतं कर्तव्य। सत्यम शिवम सुंदरम ही भारतीय तत्वज्ञानाची त्रिसूत्री लक्षात घेतली तर जीवन नक्कीच आनंदमय होईल। हेच तत्वज्ञान बहिणाबाई चौधरी गावरान भाषेत सांगतात आणि तळागाळापर्यंत पोहोचतात। म्हणतात, नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याला म्हणावं की हो जीण। आरोग्यशास्त्र सांगतं, पायांना हालचाल नसेल तर पायांचे स्नायू दुबळे होतात, तसंच मनाला चालना नसेल तर आत्मा दुबळा होतो। अतिवापरानं संगणक हँग होतो, तसंच मनही बधीर होतं। कधी कधी तेव्हा संगणकासारखंच मनही रिबूट रिफ्रेश करावं। अविचार डिलीट करत हास्यविनोदानं मनात स्पेस करावी। स्क्रीन सारखंच मनही करावं ऑफ काही काळासाठी। पुनश्च हरिओम म्हणत मारावा रिस्टार्ट। व्हावं हलकं फुलकं आणि म्हणावं अति सर्वत्र वर्जते।
0: श्रोते हो, विचार पुष्प या कार्यक्रमात आज अति सर्वत्र वर्जते या विषयावर चिंतन आपण ऐकलं। लेखन केलं होतं वसुंधरा कुलकर्णी यांनी, तर वाचक स्वर होता बाबासाहेब सरणे यांचा।

गेल्या आकाशवाणीचं अमरावती केंद्र श्रोते हो सकाळचे 6:45 होत आहेत आणि आता सुरुवातीला ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत तेव्हा सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत.
1: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेली आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं आपण जे जेन जे लोक जे म्हणतो बेसिकली व्यवस्थित एक्सरसाइज न करणे बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे एक्सेसिव्ह दारू पिणे त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये एक स्थूलपणा येतो त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले.
0: तर
1: हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलची जीवनशैली याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे कामं करतात नवीन मुलं त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे. तर एक मेंटल स्ट्रेस आहे ते स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचं रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो. नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटतंय आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणलं पाहिजे.
0: हा म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता तर त्याबद्दल काय सांगाल.
1: मॅडम आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं आहे त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत जे व्हाईट फॅट आहे ते जास्त शरीरामध्ये जमा होत म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल ट्रायग्लिसराइड हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात हे सगळं कारणीभूत असतं म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं. अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे शुगर कमी करायला पाहिजे हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण तेवढ्या तुम्ही कमी कराल डाएटमध्ये तेवढंच चांगला.
0: बरोबर. श्रोते हो आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच तोपर्यंत नमस्कार. हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केली.

आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये हृदयरोग या विषयाची माहिती आपण ऐकली. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणाने पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरी जवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगांनी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागा केल्या आहेत आणि व्ह्यूइंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूण जवळच्या खाडी पट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौका विहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खासगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खासगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: निसर्ग पर्यटन या

विषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

जाणून घेऊयात आजचं दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 26 सप्टेंबर. इसवी सन पूर्व 46 मध्ये जुलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हीनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केलं होतं असा संदर्भ आहे. दिवस आजचाच होता. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी या सिद्धांतावरचा पहिला लेख प्रकाशित केला तो आजच्या दिवशी. वर्ष होतं 1905. त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार आणि स्वदेशाभिमानी रामकृष्ण पिल्ले यांना अटक करून हद्दपार करण्यात आलं होतं ते आजच्या दिवशी. वर्ष होतं 1910. इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रात प्रवेश मिळाला तो आजच्या दिवशी. वर्ष 1950. जपानमध्ये आज 1954 साली आलेल्या तोयामारू या भयंकर वादळात 1172 लोक मृत्युमुखी पडले होते. ध्वनीपेक्षा अधिक वेगानं जाणाऱ्या कॉन्कॉर्ड या विमानानं अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला तो आजच्या दिवशी 1973 साली. युनायटेड किंगडमनं हाँगकाँगच्या हस्तांतरणाला मान्यता दिली ती 1994 साली. दिवस आजचाच होता. गरुडा हे इंडोनेशियाचं विमान मैदान शहराजवळ आजच्या दिवशी 1997 साली कोसळलं. यात 234 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक आणि संचालक प्रतापराव पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी आजच्या दिवशी निवड झाली होती. वर्ष होतं 2001. फ्रान्सिस ड्रिंक यांनी आजच्या दिवशी 1580 साली पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. भारतीय लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म आजच्या दिवशी 1858 साली झाला. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1932. आज भारतीय चित्रपट अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1923. भारतीय क्रिकेटपटू विजय मांद्रेकर यांचाही आज जन्मदिवस आहे. जन्माचं वर्ष 1931. नामवंत मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचं निधन आजच्या दिवशी 1956 साली झालं. गायक संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचं निधन आजच्या दिवशी 1989 साली झालं. सखी बंद झाल्या तारका आता तरी येशील का किंवा त्या तरुतळी विसरले गीत अशी अजरावर गाणी देणारे मराठी संगीतकार आणि गायक राम फाटक यांनी आजच्या दिवशी 2000 साली या जगाचा निरोप घेतला. मराठी नाटककार आणि पत्रकार विद्याधर गोखले

0: जे मूळचे अमरावतीचे होते यांनी आजच्या दिवशी 1996 साली अखेरचा श्वास घेतला. श्रोते हो तर हे होता आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
6: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: सोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही।
3: आज HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही माहिती घ्या,
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे, इतरांची सुई वापरू नका, HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
3: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
3: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
2: गाव आणि शेतीमातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: लिख रहा हूं नया अंजाम जिसका कल आगाज आएगा. मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा. सीमेवर लढतो आहे जो, पाऊस वारा ऊन थंडी याची पर्वा न करता आमचं रक्षण करतो आहे तो. अशा या जवानांमुळं आम्ही मात्र शांत झोपू शकतो, हो ना? 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यास आम्ही भारतीय सलाम करतो आहोत. जय हिंद, जय भारत.
3: आकाशवाणी अमरावती,
0: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
0: एकाकी मनाला भावनांची साथ,
3: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
3: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
4: श्रोते हो, आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 7:07 झाली आहेत आणि आता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. पण सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: सतारी से बोल असोत
1: के मंजुळ बासरे
0: शततारांची संतूर असो
1: के मंगल सनई
0: लावण्यमय लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ईसीआय नेट हे मोबाईल ॲप डाउनलोड करा.
3: आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल व्हॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत काल राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. 12 दिवसांच्या घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला. मुंबई पुणे नाशिकसह सर्व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीनं होत आहे. काल सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपरिक थाटात पार पडली. सनईचे मंगलसूर, ढोलताशाचा गजर, फुलांनी सजवलेल्या पालख्या आणि बाप्पा मोरया जयघोषात मानाच्या पाचही गणपती मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. भाऊ रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल पार पडलं. ढोलताशांचा गजर, लेझिम फतके आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मार्गांवर गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रमुख विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. विसर्जन जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि मोटार बोटी देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या. गिरगाव चौपाटी इथं गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना कुबुद्धीचं विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली. महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या संख्येइतकी झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून गणेशोत्सवाला वृक्ष संवर्धनाची जोड देण्यात आली. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन तसंच नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. नाशिक महानगरपालिकेकडे 35,000 अधिक मूर्तींचं दान करण्यात आलं. लातूरमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं नदी नाले आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले असल्यानं महानगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती संकलन केंद्रांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबारच्या ऐतिहासिक दादाबाबा गणपतीच्या रथोत्सवात

0: भागातील हरिहर भेटीचा सोहळा देखील काल मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी ढोलताशा झांज लेझिम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला. या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका अधिक उठावदार ठरल्या. रत्नागिरी नागपूर सोलापूर कोल्हापूर सांगली बीड धुळे जालना नांदेड रायगड अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही. तसंच कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरात ते दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिली. माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वडाळा येथील गृह प्रकल्पात 3000 माथाडी कामगारांना हक्काची घरं दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. समाज माध्यमांमध्ये अनेकदा असत्य आणि अर्धसत्य माहिती पसरवली जात असताना पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पत्रकारांनी शासन आणि जनता यांच्यातील सेतू म्हणून काम करावं असंही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसंच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी जनजागृतीचं काम करावं असं आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2014 मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाच्या 12 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त समाधान व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळे भारतात अधिक उत्पादन अधिक गुंतवणूक आणि अधिक निर्यात शक्य झाली असून हा बदल विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती.
1: ज्यांना निधीची गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवणं आणि ज्यांच्यात व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देणं याच उद्देशातून 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील व्यवसाय करणाऱ्या लाखो नागरिकांना अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आजपर्यंत या योजनेअंतर्गत 57 कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज वितरण झालं आहे. मुद्रा योजनेचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचला असून वितरित झालेल्या कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना तर 51% कर्ज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळाली आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. या योजनेअंतर्गत 2024 मध्ये कर्जाची कमाल मर्यादा 10 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली. यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधणारा होण्याबरोबरच नोकरी निर्माण करणारा होण्याची आकांक्षा बळकट केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित पुणे.
0: दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब होणार नाही असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याची तयारी शासनानं केली आहे अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली. जपानमधील नागोया इथं आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं तर लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये

स्पर्धेत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये अनेक दिवसांच्या खंडानंतर काल पाऊस पडला. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात देखील जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश. बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

विद्यार्थी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं आवाहन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास। याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: श्रोते हो आपण ऐकत होता प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार.
2: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
2: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
1: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
2: अहो थांबा.
6: काय म्हणतेस?
2: अहो पावसात निघणं आवश्यकच आहे का?
6: अगं जरुरीच आहे मला जाणं.
2: अहो अशा वातावरणात खरंच निघण्याची गरज आहे का? स्वतःची काळजी घ्यायला नको का? रस्ते निसरडे झालेत, बाहेर विजा पण चमकत आहेत.
6: विजा चमकत आहेत तर घेईल मी काळजी स्वतःची. मी कुठेही झाडाच्या आडोशाला थांबणार नाही. त्याच्यानंतर जर कुठे 3 शेड असेल तिथेही मी थांबणार नाही. झालं तर मग.
2: हो श्रोते हो, अशा वातावरणात गाडी हळू चालवा. झाडांचा आडोसा घेऊ नका, कारण विजा झाडांवरच पडू शकतात. तेव्हा मोकळ्या जागेवर थांबा. तुमचं आमचं हे नातं असंच टिकवा. पावसातही आयुष्याचा आनंद घ्या.
6: आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: थोडं गोड थोडं तिखट, थोडं कडू थोडं आंबट, थोडं खारट थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी. म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद.
2: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
0: आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्ज वर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:25 झाली आहेत आणि आता ही वेळ आहे दिलखुलासे आमच्या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. विशेषतः जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदींसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावं लागू नये यासाठी ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ई प्रमाण सारख्या उपक्रमांमुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण होत आहे. या सुविधेचं स्वरूप काय आहे, तिचा लाभ कसा घ्यायचा आणि डिजिटल सेवांमुळे नागरिकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत कशी होणार आहे, याबाबत आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नवाल सर, मला एक विचारायचं आहे की आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सगळ्या डिजिटल आहेत, पण एक विशेष गोष्ट अशी आहे की शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक असतील, त्यांना जर जमिनीच्या नोंदीच्या संबंधितल्या या सगळ्या सेवा उपलब्ध व्हाव्यात असं वाटतंय, तर यासाठी काहीतरी विशेष उपक्रम काही राबवले जाणं गरजेचं आहे, ते आहेत का?
1: सो यासाठी आपण आता एक सेवा संकल्प अभियान जे आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम आपण गाव पातळीवरती घेतोय. पण याच्या पलीकडे जाऊन आज तुमचं या रेडिओचे मार्फत आणि या दिल खुलास कार्यक्रमाच्या मार्फत आपण लोकांना आवाहन करतोय की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि कदाचित प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार केंद्र जाळा जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. आपण आपलं जमिनी संदर्भात आपण जर त्या ठिकाणी जाऊन महाभूमी म्हणून आपण जर वेबसाईट त्यांना सांगून ऍक्सेस केलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीचे पूर्ण कुंडली तुम्हाला त्या ठिकाणीतून तुम्हाला भेटू शकते. त्यामुळे मी या लोकांना आवाहन करतोय आणि याच्या मध्ये काही चूक जरी असली तरी तुम्ही आमचे नंबर जे आहेत 2025 712 712 याच्यावरती जर आपण फोन केला तर निश्चितच आमचे कॉल सेंटर मार्फत तुम्हाला तुमचे इश्यूजचं निराकरण आपण करून देऊ.
0: सर, आता जमिनीच्या नोंदींच्या डिजिटायझेशनमुळे आपल्या प्रशासकीय कामकाजात देखील बदल झाले असतील, त्याविषयी काय सांगाल?
1: सो आपण जेव्हा कोणतेही गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आणतो ते नुस एक्झिस्टिंग प्रोसेसला आपण डिजिटाईज करतो असा नव्हे, आपण त्या प्रोसेसला पूर्ण री इंजिनिअरिंग करतो. आता नुकतंच आम्ही जे आपला पद्धती असते नोटीस पाठवण्याची ते आपण कम्प्लीट ऑनलाईन केलं. आपला जे मोजणीचा अर्ज असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला एखाद्या माणसाला बसून ते अप्रूव करावं लागते ते आपण एआयचा वापर करून आपण ते पूर्ण ऑनलाईन केलं. म्हणजे की याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी आहेत त्याचा पण ताण, कामाचा जे व्याप्ती पाहून त्याचा ताण पण सुद्धा कमी होतो, लोकांना सेवा जलद गतीने भेटते आणि देर इज नो ह्युमन इंटरफेरन्स इन बिटवीन. सो आपण हे विचार करतोय की आपले लोकांचं जे कौशल्य आहेत ते सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये लागावे आणि जे रुटीनचं काम आहे ते तंत्रज्ञान आणि एआयच्या मार्फत ऑटो व्हावे आणि लोकांनी पारदर्शक सुसूट पद्धतीने त्याची सेवा भेटावी.
0: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अधिकच प्रगत काम करतो आहोत, पण त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी असतील किंवा अडचणी असतील यांचं जलद निराकरण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महसूल विभागातल्या ज्या सेवा आहेत यात अधिक सिटीजन फ्रेंडली करण्यासाठी भविष्यात कोणत्या नव्या सुविधा आणण्याचा आपला विचार आहे?
1: सो महसूल विभागामध्ये बरीच ठिकाणी लोकांची तक्रार असते की आमचे कर्मचारी उपलब्ध होत नाही किंवा ते एखाद्या वेळी बिलवरती काम करत नाही. सो आपण हे जेव्हा पूर्ण गोष्ट

0: पाहिली तर आपल्याला असं वाटतोय की जे लोड आहे कामाचा ते दिवसादिवस एवढं वाढत चाललेले आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी लोकांचे डिस्क्रिशन असतो, अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा. सो हे डिस्क्रिशन जे आहेत ते कधी कधी गैर प्रकारचा एक कारण बनतो. सो भविष्यामध्ये आणि भविष्य म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटीची गरजच नाही, गोष्टीचे ऑब्जेक्टिव्ह पाहून आपल्याला ते कम्प्लीट करता येते, त्या ठिकाणी आपण पूर्णपणे डिजिटाईज मेकॅनिझमचा वापर करणार आहोत. याच प्रकारचा जे डेटा आहे, सो सपोज जर मी आज महसूलमध्ये तहसील ऑफिस आहे आणि तसंच मोजणी खातं आहे तसंच प्लॅनिंग खाते आहे, या तिघाला जे आपसा डेटा शेअरिंग करायचे होतं त्यासाठी लोकांना वेगवेगळे डिपार्टमेंटला जावं लागत होतं, आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं पण विल वाया जायचं आणि लोकांना पण खूप मोठ्या प्रकारचा गैरसोय व्हायचा. आपण हे सगळे डिपार्टमेंटला इंटिग्रेट करतोय जेणेकरून एखाद्या गोष्ट इकडे अप्रूव्ह झाली की ती ऑटो मोडमध्ये पुढच्या डिपार्टमेंटला यायला पाहिजे आणि ऑटो मोडमध्ये त्यानंतर लोकांना भेटला पाहिजे. सो असा इंटिग्रेशन जो आपण करतोय त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की लोकांची शासनाबद्दल जे प्रतिमा आहे ते अजून वाढेल आणि विश्वासार्हता जी आहे ते सुद्धा आमची अजून प्रमाणिक होईल.
1: जमिनीच्या नोंदी अचूक अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचे 7-12 मध्ये काय उल्लेखित आहे आणि तुमचे प्रॉपर्टी कडून काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे, आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचा काही नोंदीचे इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे, त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शास्त्रासोबत तुमचा इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहे. आता एखादा आमचं ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावा लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला एक गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती, कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट ई प्रमाण, तुमचं जुना रेकॉर्ड 7-12, 8 नमुना तुमचं 8 सर्वच गोष्टी ही आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज तुम्हाला ते घ्यायचे असेल तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतेही ऑफिस जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचे आहेत आणि यासाठी आपण आवाहन करतो.

0: आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा ते सुद्धा डिजिटल साइन सोबत आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरंच आपण जे विभागांचं इंटिग्रेशन करतात ते तर खरंच चांगली एक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपण असं पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डेटा मॅनेजमेंट याचा सगळ्याचा वापर जमिनीच्या नोंदी अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रभावी करण्यासाठी करता येऊ शकेल, तो कशा पद्धतीनं?
0: सो आज जर आपण एखादा रजिस्ट्री करायला गेलं प्रॉपर्टीचं, सर ते प्रॉपर्टीचं एकंदर रेकॉर्ड मध्ये किती एरिया आहेत तो आपण त्याला मग सांगतो आहे की तुम्ही सांगण्यापेक्षा ते तुम्हाला डेटा बेस मधूनच यायला पाहिजे की या प्रॉपर्टीचा एवढा एरिया आहेत, या प्रॉपर्टीवरती काही लिटेशन चालू आहेत का, या प्रॉपर्टीची मोजणी केव्हा झालेली आहे. जसं आपण आता म्हणाले की जे एक्झिस्टिंग डेटा बेस आहेत त्या डेटा बेसचा वापर करून आपण काही गोष्टी ऑटो मोड मध्ये आणणार आहेत. जसं आपण आता जे प्लॅन करतो आहे की 30% अशी नोंदणी आहेत ज्यासाठी तुम्हाला म्युटेशन मध्ये थांबावं लागणारच नाही, बिकॉज ते सगळे ऑनलाईनच सर्टिफाय होऊन जाते. सो अशा प्रकारचा आपण ज्या ज्या ठिकाणी हे पॉसिबिलिटी आहेत त्या त्या ठिकाणी आपण डेटाबेसचा वापर करून त्या डेटाबेसला इंटर ऑपरेबल म्हणजे की आमचे 7-12 डेटा आहेत त्यांनी प्लॅनिंग डिपार्टमेंट सोबत बोलला पाहिजे आणि त्यांनी तोच डेटा आमच्याकडून घ्यायला पाहिजे. मोजणी झाल्या डेटा आहेत त्याचा ऑटोमॅटिक 7-12 मध्ये व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या डेटाबेसचा आपण इंटर ऑपरेबल बनवून आपण ते लोकांना सुलभ गतीने देणार आहेत आणि त्यांना पण त्या डेटाचा विश्वासार्हता तेव्हा वाढेल जेव्हा 3 ते 4 ठिकाणी जे डेटा वापर होतोय तो त्यांना सारखा दिसणार. सो तेव्हा त्यांना कोणत्या प्रकारचा डोअर टू डोअर जाण्याची गरज भासणारच नाही आणि सिंगल विंडो मध्ये खरंच त्याचं काम होणार आहे.
1: वा श्रोते हो, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घरबसल्या कागदपत्र आणि नोंदी उपलब्ध झाल्यानं नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजच्या भागातून मिळालेल्या उपयुक्त माहितीसाठी माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. दिलखुलासच्या पुढील भागात आपण जमिनीच्या नोंदीतील चुका, तक्रारी आणि शेतकरी तसंच ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत चर्चा करणार आहोत. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 MHz वर.
1: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
2: अरे तो असाच बोलतो, गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
1: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
3: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट
4: एक्सप्रेस की यात्री. ताई तुला नहीं आला? मोबाइल चार्ज करायचा होता.
5: तुझं डोकं चार्ज कर.
4: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.

0: हेलोस
1: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
0: बुद्धू, सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा. बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
4: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर 7:41 झाली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमाची सुरुवात चोरी चोरी चित्रपटातल्या गीतानं जे लता मंगेशकर यांनी गायलंय, हसरत जयपुरींची, शब्दरचना संगीत शंकर जय.

माणसाला पंख असतात या चित्रपटातलं गीत ऐकवित आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेलं, पी सावराम यांचे शब्द संगीतकार वसंत प्रभू.

श्रोते आणि आता मिश्र संगीत कार्यक्रमाच्या शेवटी तकदीर या चित्रपटातलं गीत ऐकवीत आहोत. लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत लिहिलं आनंद बक्षी यांनी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, हा होता मिश्र संगीताचा कार्यक्रम। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आम्ही प्रसारित केला। आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर। वे लक्षात घ्या, सकाळचे 8 वाजतात। काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकू शकाल। त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल। तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच।

0: राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदक. आता सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे. जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली. नेपाळ, भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी, असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं. तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती, तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबर पासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृह मंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे. तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली. मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी 2 वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या AI संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशी निमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं, तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. खेळाडूंच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत

0: FM 101.5 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: चला भक्तीच्या अमृत धारेत नाहूया. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM 101.5 MHz आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या आणि हरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या या गीतानं, ज्याचं संगीत केलंय मधुकर पाठक यांनी.

श्रोते हो आणि आता ऐकवित आहोत मिलिंद मोहित यांनी संगीतबद्ध केलेली दत्ता पाटील यांची गीतरचना, संगीतकार गायक कलाकार प्रल्हाद शिंदे।

राम राम। कटिन घोंगड़ा क्यों दिया कि राम ला भी जत्र ला।

मांडी जातो दूर काय कपिली लई चातुर दुदुतियाला भरपूर गुर पाण्यावर नेऊन दे अरे गुर पाण्यावर नेऊन

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

श्रोत्याहो पण ठेवून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर सकाळचे 9 वाजतात. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: आई मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या।
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे, इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
5: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
4: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
5: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
6: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव। कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले। या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
7: ये वही है कि जो बजता रहा घुंघरू की तरह।
8: कभी इस पग में

0: श्रोते हो आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 MHz वर श्रोते हो. आणि आता वेळ होते आमच्या विविध या कार्यक्रमाची. आज यात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम ज्ञानामृत. याचं निवेदन आणि संकलन सरिता देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना.

0: विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविध तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविध विविध विविध
1: श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे सरिता देशमुख यांचं. कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
2: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं सजलेल्या ज्ञानामृत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख सर्वांचं खूप खूप स्वागत करते. श्रोत्यांनो, एक चांगला स्वभाव सगळ्यांना सुख देतो, तर नेहमी जर शांत आणि टेन्शन मुक्त राहायचं असेल तर स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आजकाल कुणाकडे जास्त वेळ नसतो, सगळे व्यस्त असतात, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असते. शारीरिक काळजी जेवढी आवश्यक आहे तेवढीच मनाचीही काळजी घेणं गरजेचं आहे. आता शरीराच्या काळजीच्या बाबतीत बोलायचंच असेल तर आपण व्यायाम केला पाहिजे, योगासनं केली पाहिजे आणि यामध्ये नित्य नियम ठेवला पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो आज नको उद्या करूयात, तर आजचं काम आजच करणं योग्य आहे, कारण त्यामुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतात आणि रोज ती गोष्ट केल्याशिवाय मग राहवत नाही. तसंच मनाच्या स्थैर्यासाठी मानसिक शांततेसाठी आपण ध्यान करू शकतो. रोज थोडं निवांत बसून मनाला समजवू शकतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात त्यामुळे मनाला त्रास होणार नाही. जेवढं कमी आणि स्पष्ट बोलता येईल तेवढं चांगलं. आणि वाद घालणे टाळा, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, आधी क्षमा कोण करेल, आधी क्षमा कोण मागेल. तर ज्याला खरोखरच सुखी राहायचं आहे तोच आधी पुढाकार घेईल. श्रोत्यांनो, आजकाल एकमेकांना समजून घेणं, त्यांचा स्वभाव लक्षात घेऊन आपण घरात संवाद साधू शकतो, म्हणजे वाद होणार नाही. एखाद्याची चिडचिड होत असेल, मनावर ताण येत असेल, तर त्यांनी सुद्धा थोडं संयमाने असं का होतंय हे जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे शांतता राखण्यास मदत होईल आणि आपण जीवन जगत असताना आपल्या अडचणीसुद्धा दूर होतील. श्रोत्यांनो, शरीराबरोबरच मनाची सुद्धा काळजी घ्या आणि शरीर आणि मनाला निरोगी ठेवा.

रसिक हो, कुणी चेहऱ्याने सुंदर असतात तर कुणी हृदयाने. देवाने आपल्याला दिलेलं एक सुंदर अवयव म्हणजेच हृदय. खरंच किती कविता, किती गीतं या हृदयावर रचलेली आहेत. आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा एक अवयव म्हणजेच हृदय. धकाधकीच्या या जीवनात आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होत असतो. ब्रेन हॅमरेज, पॅरालिसिस, किडनीचे आजार आणि त्याचप्रमाणे हृदयविकार हा सुद्धा आजार भरपूर होताना दिसतो आहे. आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी आपण याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठीच 29 सप्टेंबर या दिवशी आपण जागतिक हृदय दिन साजरा करणार आहोत. हे छोटंसं पण शक्तिशाली हृदय 24 तास न थांबता काम करत असतं. रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून ते शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात रक्त पोहोचवतं. जोपर्यंत हृदयातील ठोके नियमित चालू असतात तोपर्यंत शरीरातील प्रत्येक अवयव कार्यरत राहतो. पण एकदा या ठोक्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की आपलं संपूर्ण आरोग्य धोक्यात येतं. कधी काळी हृदयविकार हा वृद्ध लोकांचा आजार मानला जायचा, पण काळ बदलला आहे. आता धावपळीच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अगदी 20 वर्षांच्या तरुणांना देखील हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. याच गंभीर वास्तवाची जाणीव जगाला करून देण्यासाठी आणि हृदयविकार तसंच रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाचा उद्देश फक्त जनजागृती करणे असा नाही, तर व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायला प्रवृत्त करणे हाही आहे. या उपक्रमाची सुरुवात 1998 मध्ये झाली. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजी फेडरेशन संस्थातर्फे वर्ल्ड हार्ट फेडरेशन अस्तित्वात आलं. प्राध्यापक अँटोनियो बायस डी लुना यांनी 1997 ते 1999 या काळात WHF चे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळताना जागतिक हृदय दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यांच्या मते हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधित विकार हे जगभर मोठे आव्हान बनले होते आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. श्रोत्यांनो, जगण्याची धडपड म्हणजे हृदय. त्याला सांभाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात विरंगुळा, थोडा व्यायाम आणि थोडी सजगता यांची जोड दिली तर आपण प्रत्येक दिवस खऱ्या अर्थाने जगू शकतो. म्हणूनच या जागतिक हृदय दिनी स्वतःला एक वचन देऊयात, आपल्या हृदयासाठी, आपल्या जीवनासाठी काळजी नक्की घेऊयात.

0: रसिक श्रोत्यांनो, तुमचा आवडता अभिनेता कोण असा जर प्रश्न विचारला तर तो पिढीनुसार जनरेशननुसार बदलेल, हो ना? पण एक काळ असा होता की तरुणी त्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी वेड्या होत्या. लाखो हृदयांवर त्याचं राज्य होतं. स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाला त्याचा अभिनय संवाद मोहून टाकायचा. असा हर हुन्नरी जवादिल चीर तरुण मल्टीस्टार आणि बहुआयामी अभिनेता ज्यांनी तो काळ गाजवला, श्रोत्यांनो, अभिनेता देवानंद, धरमदेव आनंद असं त्यांचं नाव होतं. पण देवानंद म्हणूनच आपण त्यांना ओळखतो. हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक ही सगळी पदं त्यांनी एकत्र सांभाळली. 65 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अंदाजे 114 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 26 सप्टेंबर 1923 मध्ये गुरुदासपूर पंजाब येथे त्यांचा जन्म झाला. चॉकलेट हिरो ही उपाधी त्यांना दर्शकांकडून मिळाली. हम एक है या चित्रपटापासून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. जिद्दी या चित्रपटामुळे पहिलं व्यावसायिक यश मिळालं. बाजी या क्राईम थ्रिलर चित्रपटामुळे त्यांना व्यापक ओळख मिळाली. टॅक्सी ड्रायव्हर, फंटूश, कालापाणी, तेरे घर के सामने, तेरे मेरे सपने, हिरा पन्ना, इश्क इश्क इश्क, अव्वल नंबर, गॅम्बलर आणि 2011 साली आलेला चार्ज शीट अशा कितीतरी चित्रपटांची निर्मिती देवानंद यांनी केली. नेहमी प्रसन्न आणि उत्साहित राहणारे देवानंद आपल्या सुखासीन जगण्यासाठी प्रसिद्ध होते. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया हे एक गाणं नसून देव आनंद यांच्या जगण्याचं तत्वज्ञान होतं.
1: मैं जिंदगी

गाइड, प्रेम पुजारी, ज्वेल थीप, लॉकेट, लव ॲट टाइम स्क्वेअर या चित्रपटांमध्ये विविध रंगी छटा त्यांनी भरल्या होत्या. रुबाबदार वेशात जेव्हा ते बाहेर पडत तेव्हा अनेक तरुणींना चक्कर यायची आणि म्हणूनच कालांतराने पांढरा शर्ट, कोट, काळी पॅन्ट अशा वेशात त्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती असं म्हटलं जातं. गाईड या चित्रपटानं 5 फिल्मफेअर अवॉर्ड पटकावून नवा उच्चांक बनवला होता. जगात होत असलेल्या विविध फिल्म फेस्टिवलमध्ये आजही गाईड चित्रपट नियमित दाखवला जातो असा मान मिळवणारा हा एकमेव चित्रपट असावा. 2001 साली देव आनंद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2002 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

रसिक हो हे जग हा निसर्ग खूप सुंदर आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये हा वेगळा भासतो. रंगीबिरंगी झाडं वेली फुलं त्यांचे सुगंध डोळ्याला दिसणारं हे नयनरम्य दृश्य किती छान वाटतं. खरंच आपण भाग्यवान आहोत. हे सुंदर जग आपण अनुभवू शकतो पाहू शकतो. श्रोत्यांनो, जीवन एकदाच मिळतं, मग जगभर फिरून यावं. वेळ मिळेल तसं, जसं जमेल तसं. कुणाकुणाला तर फिरण्याची फार मज्जा वाटते, हौस असते, हाही एक छंदच आहे. पर्यटन हा बऱ्याच जणांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रोत्यांनो, जीवन ही एक भटकंतीच आहे, हो की नाही? मनुष्य आयुष्यभर वणवण करत भटकतच असतो आणि ही वणवण केली तरच तो जगू शकतो. माणसाने स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. तो वेळ जर आपण भ्रमंतीसाठी खर्च केला तर जास्त समाधान आपल्याला मिळू शकतं. फिरल्यामुळे माणसाच्या मनात सकारात्मक विचार येतात, एक नवीन ऊर्जा पुढील आयुष्य जगण्यासाठी मिळते, आयुष्य जगण्याची ओढ निर्माण होते, निसर्गाबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा वाटतो.

पण केली तरच तो जगू शकतो. माणसाने स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. तो वेळ जर आपण भ्रमंतीसाठी खर्च केला तर जास्त समाधान आपल्याला मिळू शकतं. फिरल्यामुळे माणसाच्या मनात सकारात्मक विचार येतात. एक नवीन ऊर्जा पुढील आयुष्य जगण्यासाठी मिळते. आयुष्य जगण्याची ओढ निर्माण होते. निसर्गाबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटतो. एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते फेब्रुवारी हा साधारणतः फिरण्याचा काळ असतो. फिरण्यासाठी कोणी सोबतच असलं पाहिजे असंही नाही. आपण एकटं एन्जॉय करू शकत असेल तर एकटंच फिरू शकतो. याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. संपूर्ण जगाची संस्कृती, परंपरा तुम्हाला कळू शकते आणि एक वेगळाच दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. श्रोत्यांनो, 27 सप्टेंबर या दिवशी 1970 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना झाली होती. 1980 पासून जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली. श्रोत्यांनो, पर्यटनामध्ये काहींना ऐतिहासिक स्थळं बघायला आवडतात, कुणाला धार्मिक स्थळं, तर कुणाला निखळ निसर्ग. कुणाला इतिहासाची आवड असेल तर त्यांच्यासाठी आपल्या भारतात पुष्कळ किल्ले, ऐतिहासिक स्थळं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात भरपूर किल्ले बांधले आहेत. आजही हा वारसा आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण ते ठिकाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि त्याचा आनंद सुद्धा घेऊ शकतो. श्रोत्यांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड किल्ला आहे. खूप छान असं हे ठिकाण आहे. त्यावेळची वास्तू, रचना, ह्या सगळ्या गोष्टी आपण जवळून अनुभवू शकतो. अमरावती जिल्ह्यातील धार्मिक स्थळ म्हटलं तर अमरावतीची अंबादेवी, एकविरा देवी हे मंदिर आहेत. या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. कौंडण्यपूर ते अंबादेवी असा एक भुयारी मार्ग आहे थेट मंदिराच्या आतपर्यंत. भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला याच मार्गानं कौंडण्यपूर मधून अमरावतीला आणलं असं म्हटलं जातं. लोकसंस्कृती, जीवसृष्टी, वन्यजीव बघायचे असेल तर मेळघाट आहे. वेगळ्या प्रकारची संस्कृती आपल्याला इथं बघता येते. त्यांचं जीवनमान, व्यवसाय हे सगळं आपण प्रत्यक्ष बघू शकतो. आणि चिखलदरा हा तर निसर्गाने नटलेला प्रदेश. सुंदर झरे, नद्या, धबधबे, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, रानभाज्या, फळं, एक वेगळा परिपूर्ण निसर्ग आपण या चिखलदऱ्यात बघू शकतो. श्रोत्यांनो, निसर्गाचा आनंद घ्या आणि मनसोक्त जगा. पर्यटन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

0: श्रोत्यांनो, या गीताबरोबरच ज्ञानामृत या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण आज पुरती आपली रजा घेते आहे. परत भेटूया नवीन माहिती आणि विषयासह. तोपर्यंत सरिता देशमुखला अनुमती द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं होतं सरिता देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोते आपण ऐकत होतात कार्यक्रम ज्ञानामृत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
4: आकाशवाणी अमरावती.
5: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
4: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
5: एकाकी मनाला भावनांची साथ,
4: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
5: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
4: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर श्रोते हो आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
1: गीत गंगा
0: श्रोते आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आपल्या सगळ्या श्रोत्यांचं स्वागत आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत ग दि माडगुळकर यांनी लिहिलेल्या गीतानं. संगीत श्रीनिवास खळे यांचं, गायिका आशा भोसले.

श्रोते हो, यानंतर संगीत आहे जानकी. या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत सुधीर मोघे यांचं, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.
1: मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
1: बाबा? थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा. बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे सुरेश वाडकर यांनी गायलेलं. सुरेश भट यांची ही रचना आहे. संगीतकार रवी दाते.

0: पिंजरा या चित्रपटातलं गीत ऐकवीत आहोत उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम.
1: काय झालं अगं? हो हो हो हो, अशी कुठं चालली?

0: 同じど同じ、同じど同じ、ラジカヤジ、ラズノコラズノコラズノコ、ラララギナチ。
1: श्रोते यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार हेमंत भोसले.

श्रोते आणि आता गीतगंगा कार्यक्रमाचा शेवट करतो आहोत. अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांनी गायलेल्या शिगो देशपांडे यांच्या गीतरचनेनं. संगीतकार श्रीधर फडके.

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र। चला भक्तीच्या अमृतधारेत नाहूया। श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले। या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

प्रमाणक्षक 5 MHz वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज आहे शनिवार, म्हणजेच गीतगुंजनचा वार. आणि आज या कार्यक्रमात स्मृतिगंध अंतर्गत आस्वाद घेऊयात. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी

0: संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा।
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
0: मित्रहो, आज आपण एका अशा संगीतकाराबद्दल बोलणार आहोत ना, ज्यांच्या सुरावटींनी असंख्य गीतकारांच्या शब्दांचं सोनं केलं। अनेक गायकांच्या गळ्यावर आपल्या लागवी सुरावटी इतक्या बेमालूमपणे चढवल्या की त्यांचा गळा धन्य झाला। आपल्या अजरामर संगीतानं अगणित चित्रपटांना यशाच्या शिखरावर त्यांनी विराजमान केलं। मित्रहो, आज आपण बोलणार आहोत त्या संगीतकाराबद्दल ज्यानं संगीतसृष्टीला दिलेलं योगदान अविस्मरणीय असं आहे। मित्रहो, आज आपण बोलणार आहोत त्या संगीतकाराबद्दल ज्याचं नाव होतं खय्याम।

श्रोते हो, भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेलं खय्याम नावाचं स्वप्न पंजाब प्रांतातल्या रहोन इथं 18 फेब्रुवारी 1927 या दिवशी मोहम्मद जहूर खय्याम हाशमी या नावानं जन्माला आलं. 1953 हे ते वर्ष होतं. त्यावर्षी अभिनेत्री नरगिस यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे खय्याम यांना फुटपाथ या चित्रपटाचं संगीत करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या वेळी चित्रपटाचे लेखक जिया सरदारी यांनी त्यांना खय्याम या नावानं कारकिर्दीला सुरुवात करायला सुचवलं.

अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं बस्तान उत्तम बसवलं. सुरुवातीला खय्याम यांनी संगीतकार म्हणून हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केलं आणि त्यानंतर स्वतंत्र संगीत द्यायला सुरुवात केली. पुढे तब्बल 40 वर्षांच्या कारकिर्दीत खय्याम यांनी जवळपास 50 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं.

श्रोते हो, तब्बल 4 दशक खय्याम यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांना संगीत देण्याचं काम केलं. 1982 मध्ये उमरावजान या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1977 मध्ये कभी कभी साठी त्यांना 2 सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. 2007 खय्याम हे संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित झाले. 2010 फिल्मफेअर, त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार आणि 2018 हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. खय्याम यांना संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारनं 2011 पद्मभूषण ही उपाधी देऊन सन्मानित केलं.

सोच रहे हो, इसको सदियों की तमन्नाओं का फल कहते हैं। असत फळ मिळालं ते खय्याम यांना। चित्रपटात काम करण्याचं स्वप्न घेऊन वयाच्या 10व्या वर्षी खय्याम घर सोडून दिल्लीला आले खरे, पण नशिबात काहीतरी वेगळंच योजून ठेवलं होतं। 5 वर्ष दिल्लीला राहून ते संगीत शिकले आणि नंतर नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले।

श्रोते हो, हीर रांझा हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. पण खय्याम यांची खरी ओळख फिल्मी दुनियेला पटली ती मोहम्मद रफी यांच्याकडून खय्याम यांनी गाऊन घेतलेला अकेले मे वो घबराते तो होंगे या गाण्यामुळे. पुढे खय्याम यांनी सर्वाधिक गाणी केली ती रफी साहेबांसोबत. अनेक गाणी खय्याम साहेबांनी केली, त्यामध्ये वेगवेगळ्या मूडची गाणी होती. खय्याम साहेबांनी केलेलं हे एका वेगळ्या मूडचं गाणं ऐकूया.

श्रोते हो, शोला और शबनम या चित्रपटानं खऱ्या अर्थानं खय्याम यांना संगीतकार म्हणून ओळख दिली. पुढे आला गुलाम मोहम्मद नावाच्या संगीतकारानं संगीतानं सजवलेला पाकिजा, आणि पाकिजाच्या जबरदस्त यशानंतर आला तो खय्याम यांचा उमराव जान.

श्रोते हो, उमरावजान चित्रपटाचं संगीत करताना आपण खूप घाबरलो होतो असं खुद्द खय्याम सांगतात. या भीतीचं कारण होतं ते पाकिजा आणि उमरावजान या दोन्ही चित्रपटांची सारखी असलेली पार्श्वभूमी. पाकिजाचं सुपरहिट संगीत होतं गुलाम मोहम्मद यांचं. त्याचबरोबरीचं किंवा त्याहून अधिक सरस संगीत करणं हे खय्याम यांना खरं तर आव्हान होतं आणि म्हणूनच उमरावजानचं संगीत करताना त्यांना एक प्रकारचं दडपण आलं होतं. पण खय्याम यांच्या संगीतानं अशी काही जादू केली की उमरावजानची गाणी चिरंतन भाग्य घेऊन जन्माला आली.

श्रोतेहो आणि शेवटी खय्याम यांच्या मेहनतीला फळ आलं आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेला मुझफ्फर अलींचा उमरावजान हा चित्रपट अफाट यशस्वी ठरला. अभिनेत्री रेखानं माझ्या संगीताला जीवदान दिल्याचं खय्याम सांगतात. यातला रेखाचा अभिनय बघता ती तिच्या मागच्या जन्मी खरोखरच उमरावजान होती की काय असं सिनेरसिक म्हणतात.

आंतरजातीय विवाह केला. त्यांना प्रदीप नावाचा एक मुलगा होता ज्याचं दुर्दैवी निधन झालं. 1912 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांच्या मुलाला मृत्यू आला. आपल्या मुलाच्या अकाली निधनानंतर भाऊक झालेल्या खय्याम यांनी गरजू कलाकार आणि तंत्रज्ञांना मदत करण्यासाठी खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केली आणि या ट्रस्टच्या कार्याकरता त्यांनी आपली सगळी म्हणजे 12 कोटी रुपयांची संपत्ती दान करून टाकली.

याम हे वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. 28 जुलै 2019 रोजी त्यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे मुंबईतल्या जुहू इथल्या सुजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र काही दिवसात म्हणजे 19 ऑगस्ट 2019 या दिवशी वयाच्या 92व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि खय्याम यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रोते हो, खय्याम यांचं जाणं म्हणजे हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा अंत आहे. लौकिक अर्थानं जरी खय्याम आज आपल्यात नसलेत, तरी त्यांची अजरामर गाणी आणि त्यांच्या सामाजिक जाणीवेतून ते कायम जिवंत राहतील युगानुयुगे.

0: श्रोतेवाणी या गीताबरोबरच आजच्या आपल्या स्मृतिगंध कार्यक्रमाला इथंच विराम देऊयात. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 12 वाजतात. ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

0: आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफिल आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेचा भाग तिसरा. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
2: आणि वरदाचा
1: नमस्कार.

0: कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी। कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी। हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतींच्या वेध लाविती उरी। त्याच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी।
1: वा मधुरा, संजीवनी मराठे यांच्या कवितेतल्या या काही पंक्ती आहेत ना?
0: अगदी बरोबर वरदा। कविता म्हणजे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याची एक साहित्य कृतीच।
1: हो, आणि जे न देखे रवी ते देखे कवी असंही म्हणतात ना?
0: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, आपल्याला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या संवेदनाक्षम मनांना टिपणं हे मात्र हे कवी लोकच करू जाणेत, बर का?
1: बरोबर, त्या टिपणं, त्या व्यक्त होणं हे सुद्धा खूप एक मोठी हातोटी आहे, नाही का?
0: अगदी।
1: आपल्याही काही मैत्रिणींनी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्यासाठी कवितेचं माध्यम निवडलंय।
0: अरे वा।
1: आणि आज आपण ऐकणार आहोत काव्य मैफिल,
0: म्हणजे एकदम छान कविता ऐकायला मिळणार आहेत आज आपल्याला। सांगलीचा चारुता हा ग्रुप आहे आणि त्यातल्या या मैत्रिणी आहेत, तर त्यांनी सादर केलेली ही काव्य मैफिल आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया। यामध्ये सहभागी आहेत
1: शुभदा पाटणकर,
0: अमिता शहा,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी
1: आणि स्नेहा पावसकर। रसिक श्रोते हो, नमस्कार। सुंदरतेचे अमृत पिऊनी सजते जशी रमणी, स्वरगंगेच्या काठावरती उभी मनमोहिनी। सौंदर्याची परिभाषा ही शब्दांसवे सजता, लखेर होऊन शब्दांची मग बनते ही चारुता। श्रोते हो, आम्ही चारुता सादर करीत आहोत काव्य मैफिल। अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, रुपयाचा वाळा तान्या बाळा तीट लऊ, ही आपण जन्माला आल्यावर ऐकलेली पहिली कविता आई आजी मावशीच्या आवाजातली। तिथून आपल्या आयुष्याबरोबरच या कवितेचाही प्रवास होतच असतो, कधी कळत तर कधी न कळत वेगवेगळ्या वळणावर।

0: आपल्याला कविता वेगवेगळ्या रूपात भेटत जाते आणि जगण्याचाच एक सहज भाग म्हणून जाते म्हणा ना। पहिली कवितेची ओळख होते ती मातृभाषेतूनच। आपल्या मराठी भाषेत तर हे काव्यदालन एखाद्या हिरव्या गर्द वनराईसारखं सर्वार्थानं समृद्ध आणि बहरलेलं आहे। साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानदेवानी अमृतापेक्षाही जिचा गोडवा श्रेष्ठ मानला तीही मराठी भाषा। याच मराठी भाषेचा गोडवा अस्मिता वेगळ्या शब्दात मांडताना म्हणतात,
1: किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, ज्ञानेश्वरीतून झरत आतो शब्द कण अमृताचे। मराठीची शब्द कळा जशी फुलं वावी फुलते, मराठीची शब्द कळा जशी फुलं वावी फुलते, शब्दा शब्दांची उकल अर्थातून व्यक्त होते। नाही आड येत कधी नियमांचे आडसर, नाही आड येत कधी नियमांचे आडसर, बोलताना समजते नाद मधुर सुस्वर। जरी म्हणतात सारे भाषा बदले कोसावरी, आत्मा परी एकतीचा बाज वेगळा आहे जरी। ओवी अभंग भारुड लावणी ही बहरते, ओवी अभंग भारुड लावणी ही बहरते, नानाविध प्रकाराने भाषा रंग रूप घेते। प्राचीन स्वयंभू श्रेष्ठता सलगता निकषार, माय मराठी ही भाषा चौगुणाने शोभे फार। अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची।
0: किती सुंदर ना। खरंय, कविता खऱ्या अर्थानं फुलते बहरते ती निसर्गाच्या सानिध्यात। हा निसर्ग कधी कवी अनिलांच्या शब्दात अश्विनात दुख पांघरून दवाचे साज लिहून येतो, केशरी उन पिऊन येतो, तर कधी नाधो महानोरांच्या कवितेतून झिम्माड पाऊस बनून येतो। कवी यशवंतांच्या पाणपोईत जीवाची तलखली करतो, तर कधी कविवर्य पाडगावकरांच्या कवितेत घननीळ होऊन बरसत राहतो। पण खऱ्या अर्थाने प्रेमात पडायला होतं ते त्याच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहूनच, आणि मग तोच आनंद शब्दात व्यक्त करताना अमिता म्हणतात, आला आला पाऊस आला।
2: पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, चमचमणाऱ्या वीज प्रपाती उजळून येते रूप आगळे, टप टप ठेक्या वरती चाले ओलसरींचे नृत्य सोहळे, आला आला पाऊस आला कानी मंजुळ सूर कोवळे, वारे गाती झुलती पाती, वारे गाती झुलती पाती, झेलित जाती थेंब पसारे, तुडुंब भरल्या ओंजळ काठी क्षण मोहाचे ओघळणारे, गंध मातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, गंध मातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, इंद्रधनुचे पंख लेऊनी नाच नाच ती मोर पिसारे, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरमुसलेल्या फुलांभोवती अत्तर ओले हळूच शिंपती, सरसरगारा चिंबट पोऱ्या, सरसरगारा चिंबट पोऱ्या, अंगणी सांडत आले कोणी मन माझे ही बालिश होऊन, गाऊ लागते श्रावण गाणी ओल्या पाणी निजती पक्षी, ओल्या पाणी निजती पक्षी, ओली माती फुलते राणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी।
0: पावसाचा आनंद घेताना आठवत ते बालपण, पावसाचा आनंद घेताना आठवत ते बालपण, त्या कागदी होड्या गारा वेचण गच्च भिजून जाणं, आणि मग तरुण वयात मात्र हाच पाऊस कधी सखा बनून येतो तर कधी प्रियकर, मन हळुवार होतं, सरींच्या सुरावटीवर आनंदाच्या लकीरी लहरत जातात आणि ओढ लागते त्याला भेटण्याची, त्यालाही आणि तिलाही। ही ओढ सादर होतीये साजण पाऊस या संजीवनीच्या शब्दातून।
3: गच्च आभाळ भरलं मनी पाऊस येताना, तेव्हा बहरही आला श्रावणातल्या सरींना, आला असा तू जशी मैफल सजली, कोंब पान फुल टरारली धरणी सुखावून गेली, म्हणे राणी कुणब्याची नको धिंगाणा घालूस

0: आली पेरणी कराया, छळ नको रे करूस। माझ्या भाऊराया वाट पाहते रे तुझी, का उशीर केलास ओढ मला माहेराची। उभ्या जन्मात फिटेना तुझ उपकाराच देण, उभ्या जन्मात फिटेना तुझ उपकाराच देण, तुझ दान थेंब देण आहे मायेच रलेण। आला माहेराहून ओलावान वळा घेऊन, सांग आकाश पित्याला गेली काळी माया आनंदून। वारा गाई मंगलाष्टक वीज दावी दारू काम, थेंब जाहलीत फुले राजा आवर रे कामधाम। मुराळी तू आला पहिला पाऊस बनून, काळ्या आईसाठी आले तुझे थेंब थेंब थंबून। वारा घाली तसे शिळ सांगे धरणीस, आला आला ग तुझा प्रिय साजण पाऊस। साऱ्या सृष्टीचा संसार करतो हा निसर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग।
1: पाऊस कधी रिमझिमतो तर कधी कोसळतो, तोही अगदी वेड्यासारखा। कधी हलकीशी सर येते आणि माती गंधित होते, तर कधी कड्यावरून कोसळताना हीच जलधारा प्रपात होऊन येते। अशा या रिमझिमणाऱ्या धारांमधला एक अंश होऊन अलिप्तपणे त्या पावसाकडे बघताना वाटत राहत, तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधिते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। विठ्ठल होऊन नभांतरीचा टाळ घोषी मृदंग नादत, वळचणीला थरथरणाऱ्या स्वतः भोवती पंख लपेटित। त्यांच्यासाठी तुझे बरसणे मी दारातून पाहते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। भूक घेऊनी उरात मोठी कासा विसती धरणी माता, तप्त अग्नीच्या गिळुनी ज्वाळा थकूनी जाई ती मम माता। तुझ्या अमृत धारा पिऊनी जेव्हा ती मनापासूनी हसते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊनी जाते। इंद्रधनुच्या तव रूपा बघुनी मोद होतसे मना मनातुनी, लाल पिवळ्या निळ्या जांभळ्या अबोल गुलाबी शुभ्र कळ्यातुनी। कातळ नक्षी हिरवी होता गवत फुलांचे नृत्य चालते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। टप टप टप टप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, टप टप टप टप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते। इतकी कसली धुंदी तुझला भान तुझे रे कसे हरपते। थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। श्रोते हो, कविता म्हणजे अंतर्मनातल्या निर्माण झालेल्या विचारांना नेमकं शब्दरूप देणं, तेही लय ताल आणि यमक साधून। अगदी वृत्तबद्ध रचनांपासून मुक्त छंदांपर्यंतचा कवितेचा हा प्रवास थक्क करून सोडणार आहे। विरह, आर्तता, तगमग, अतृप्तता या भावनांना नेमकेपणा देण्यासाठी कवितेसारखं दुसरं माध्यम नाही। अशीच एक न जुळलेल्या रेशीम गाठींची खंत व्यक्त करताना स्नेहा म्हणते, किती किनारे सोडून गेले,
2: किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम गाठी। साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, बंध मुक्याने सैल सोडूनी। अधीर मिठी ही सुटून गेली न घडली गोड कहाणी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी। रुसवे फुगवे झाले असते, रुसवे फुगवे झाले असते, अमृत ओठीचे प्यायले असते। कशास केलास हट्ट सख्या तू परतून जाण्यामागे, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी। नियतीलाही नमवले असते,

0: अर्धे डावही सरले असते, नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, खेळ कुणाना कळला परिहा, अन नयनीचे मी अश्रू पुसते, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे, न जुळल्या रेशीम काठी, न जुळल्या रेशीम काठी।
1: खरंय, प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधीतरी खंत येतच असते ने। कसंय पाहना, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबतचे सहकारी बदलतात, आजूबाजूची माणसंही बदलतात, पण आपल्याबरोबर सातत्यानं राहतं ना ते म्हणजे आपलं मन। अशा अपेक्षांचं ओझं घेऊन वावरताना बरेचदा थकायलाच होतं। अशा वेळी सोबतीला येतं ते आपलं मनच, पण ते शब्द म्हणून, कविता बनून। जीवनातलं देण्या घेण्याचा हिशोब मांडताना तोलून सावरून मोजून मापून प्रत्येक गोष्ट करायचा आपला आग्रह असतोच की, पण आयुष्याच्या शेवटी मात्र हे गणित ना चुकल्यासारखंच वाटत राहतं। आणि मग अशा वेळी मन म्हणतं मी आता सोडून दिलंय। कविता ऐकूया अस्मिता यांच्या शब्दात।
2: मी आता सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं। करायचंय काय घेऊन, करायचंय काय घेऊन, कुणाला काय त्याचं देणं घेणं। दरवर्षी येतोस ना पावसाळा, दरवर्षी येतोस ना पावसाळा, तितकाच येतो कडक उन्हाळा। तशाच सोसल्यात मीही सुखाबरोबर दुःखाच्याही जळा। हसले किती आनंदात, भ्याले तशी संकटात, हसले किती आनंदात, भ्याले तशी संकटात। आधार, आधार पण नव्हता कुणाचाही, तरीही चालले फुपाट्यात। आता आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं, आता सारी पार केली आहे संसारातली धोक्याची वळणं, म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं, म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं।
1: अस्मिता म्हणतात तसं सोडून द्यायचं म्हटलं तरी सगळं सोडता थोडंच येतं। शेवटी या नात्या गोत्यांचा गोफ आपणच तर विणलेला असतो ना, आणि मग या विणलेल्या गोफात आपणच गुरफटत जातो, आपल्या भोवतीची वलय निर्माण करत जातो, आणि पुन्हा पुन्हा हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत जातो। हे सगळं जरी खरं असलं ना तरी आयुष्यात बरंच काही करावंच वाटतं, नाही का? मग कधी ते वैयक्तिक पातळीवर असू दे, कधी सामाजिक विषयावर असू दे। संजीवनीला नेमकी काय वाटतंय ऐकूया तिच्या शब्दात।
0: असं वाटतं यंत्राच्या या जगात चालतं बोलतं भावलं व्हायला नकोस वाटतं, त्यापेक्षा नाळ जोडलेल्या गावाकडच्या मातीत राबावसं वाटतं। रोज जगत असताना एखाद्यासाठी तळपावसं वाटतं, स्वार्थाचं रिंगण तोडून बेफाम व्हावंसं वाटतं, खोटा बुरखा फाडून सत्य प्रकाशमान व्हावंसं वाटतं, त्यासाठी क्रांतीसूर्य बनून धगधगावंसं वाटतं। राब राब राबणाऱ्या शेतकरी राजाचा अलगद घाम टिपावंसं वाटतं, थकल्या भागल्या जीवाला थोडंसं हसू द्यावंसं वाटतं, सती सावित्री बरोबरच प्रसंगी काली बनावंसं वाटतं, शंड्य असलेल्या वाईट प्रवृत्तीला निक्षून सांगावंसं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, कारण दान मिळालेलं सुख निस्वार्थी मनानं उधळावंसं वाटतं, प्रवास करता करता एक तरी झाड लावावंसं वाटतं, प्रवासात भेटलेल्या निरागस पक्ष्यांना छोटस घरटं द्यावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडे वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडे वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, पिकल्या पानावर सुद्धा हिरव्या अंकुराचा कशिदा विणावा असं वाटतं, दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं, दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं, आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं, आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं।
1: किती छान कवितेला ना विषयाचं बंधन नाही असं म्हणतात ना, ते संजीवनीची कविता ऐकताना जाणवतं। पहा, रानावनात शेतात झाडांच्या छायेत डोंगर दऱ्यांच्या सहवासात कवी मन खऱ्या अर्थानं बोलकं होतं, पण पोटासाठी माणसांच्या पायाला चाकं लागतात आणि माणसं शहराकडे वळतात, आणि मग घड्याळांच्या काट्यामागे धावताना

0: मिनिटा मिनिटांचा हिशोब मांडताना चक्रात पूर्ती कधी अडकून गेली त्यांचं त्यांनाच कळत नाही. पण कधीतरी शांतपणाने एकटे असताना आठवांचा पूर येतो आणि मनातील खंत सलत राहते. सगळ्या आठवणी असतात त्या गावाकडच्या, आणि मग तो सल आणखीन गडद होत जातो. हाच सल मांडतीये स्नेहा, गाव माझा दूर गेला.
1: गाव माझा दूर गेला, वाट फुटली पाय वाट, नदी भरली काठोकाठ, स्वप्नांमागे धावताना गाव माझा दूर गेला. झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, पावसाच्या सरी संगे गंध ओल्या त्या मृदेचा, थोडा थोडा स्मृतिगंध झाला अन गाव माझा दूर गेला. गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, कधी न सीमा स्वैराचारा, अनमुक्याने स्फुंदताना गाव माझा दूर गेला. नाग

0: तिचा थोडा थोडा स्मृतिगंध झाला अन गाव माझा दूर गेला. गुळमुळीत सगळे बहाणे तोंड देखले हसत राहणे. गुळमुळीत सगळे बहाणे तोंड देखले हसत राहणे. कधी न सीमा स्वैराचारा अनमुक्याने स्फुंदताना गाव माझा दूर गेला. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे. आज माझ्या आसवांचा हा असा कडेलोट झाला अन गाव माझा दूर गेला. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी. त्या निरागस बालपणाला माणूस बघ पारखाच झाला अन गाव माझा दूर गेला. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे. अंगणी जमती रे सारे अनुभवांचा रंग न्यारा. पांघरूनी मऊशेला गाव माझा दूर गेला. गाव माझा दूर गेला.
1: श्रोते हो, गाव म्हटलं की आठवण येते आपल्या आईची. आता बहुतांशी तरुण पिढी गावाकडून शहराकडे आणि परदेशाकडे निघाली. अशावी आपल्या लेकरांची वाट बघत दारात तिष्ठत उभी असलेली माय दिसते. दुधाची साय गोठातली गाय अशी होणारी ही माऊली आपल्या मुलांसाठी हवं ते अग्निदिव्य करायला तयार होते. अशीच ग्रामीण भागातील असंख्य यातना सोसलेल्या माऊलीचे वर्णन संजीवनी आपल्या शब्दात मांडताना मराठी लोकभाषेचाच आधार घेऊन व्यक्त होते.
2: सूर्य तळपत होता, पायाला चटक बसत होत, डोसक्यावर मोळी घेऊन अन्वानी पायानं ती चालत होती. हाताला वोरखड बसलं होत, हात रक्ताळत होत, डोसक्याला मोळीतलं काट टोचत होत. काट्यासने कसं सांगायचं दुःख मनातलं. घरला एक तानूल रडत होत, मोळी ऐकून पैसे मिळणार म्हणून पोटासाठी काट्यासने आपलं म्हटलं होत. टोचू नका म्हणून काट्यासने कसं सांगायचं. टोचू नका म्हणून काट्यासने कसं सांगायचं. आवो त्या येड्या बाबळीचं काट होत. वासनेची भूक भागवण्यासाठी एका नराधमानं तिला लुटलं होत. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काट आलं होत. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काट आलं होत. बेवडा धनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. बेवडा धनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. आपला जन्माच्या सोबतीनीला तो कवाच मुकला होता. त्या काट्यातनं नराधमाचं पाप वाढून त्याच्या जहरी सुगंधानं त्या नराधमाचा बळी घ्यायचा होता. धिक्कारलेल्या समाजाला तिला जाब इचारायचा होता. बेवडा जिता असून तिनं विधवचा साज कवाच चढिवला होता. फकस्त घरच्या तानुल्यासाठी त्या आईनं समद सोसलं होत. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होत. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होत. कवाच हात जोडलं होत.
1: आईचं श्रेष्ठत्व हे अलौकिक आहे. तिची माया तिचं प्रेम हे शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाहीये. मैफिलीत पुढं जाताना कवितेच्या वेगवेगळ्या सुंदर रूपांपैकी एक रूप म्हणजे ओवी. काळानुसार याच्या रचनेत आणि विषयात बदल होत गेलेत खरे. आजच्या काव्य मैफिलीत मुक्त छंदाप्रमाणेच ओवीचाही आनंद घेऊया की. सध्या सगळीकडे ना निसर्ग भरून आलाय आणि मग या निसर्गाची बलस्थान असणारे म्हणजे सूर्य चंद्र धरणी समुद्र झाड आकाश. अमिता आपल्या या ओवीबद्ध रचनेतून निसर्गाचं हे वेगळं रूप उलगडून दाखवताना म्हणतायत.
3: पहिली माझी ओवी ग हिरव्या कंच धरणीला किती वर्णू हा निसर्ग अद्भुत रंगात.

0: माणूस कीचे बोट धरूनी संस्कार दिदले आम्हाला.
1: किती सुंदर ओवी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंच महाभूतांनी बनलेलं हे शरीर मृत्यूनंतरही याच पंचतत्वात विलीन होणार आहे. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता तर आहेच, पण या निसर्गाधिष्ठित शक्तीकडून काही मागणं पण आहे माझं. हे कसं घडलंय हे मला ठाऊक नाहीये, म्हणून तर ही विनवणी. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही, दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे सूर्याचा प्रकाश मजला देई त्याची किरणे, दे चंद्राची मज शीतलता अन चांदण्यांचे फिरणे. शिकव मला तू दगड बनणे राही एक ठिकाणी, तमान त्याला कधी कोणाची ऊन पाऊस पाणी. दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे, दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे, संध्या समयी दिसते त्यांच्या हळूच गाली रुसणे. दे मला तू चव पाण्याची देई सागर लाटा, झाडांची दे उंची मजला वळण वेगळ्या वाटा. दे वाऱ्याची शीघ्र गती मज दे झुळूक माझ्या हाता, देई मजला सूर नव्याने कंठ कोकिळा गाता. विशालता दे आभाळाची देई मजला इंद्रधनू, वाऱ्या संगे फिरणारे ते देई मजला गडदघनू. नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया, नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया, नको असक्ती देवा मजला ही क्षणभंगुर रेकाया. पंचतत्व ही जगात मोठे निर्मिक तुरे त्यांचा, कोण करता कधी न कळला हा खेळ रे जगाचा. पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी. मला कळू दे पुन्हा नव्याने तुझीच ही रे सृष्टी, तुझीच ही रे सृष्टी. श्रोते हो, कवितेच्या अंतरंगात डोकवताना विषयांची व्याप्ती पाहिली ना की थक्क व्हायला होतं. काव्यनिर्मितीच्या प्रेरणा इतक्या भिन्न भिन्न स्वभावाच्या असतात, त्या साऱ्यांना शब्दात पकडून रसिकांसमोर मांडणं सोपं नाहीये. दिक्कालातून आर पार बघण्याची कवी मनाची ताकद केशवसूत प्रचंड आत्मविश्वासानं मांडतात. प्रत्येक कवीचं स्वतःच भावविश्व वेगळं, त्याचं जगणं वेगळं आणि त्याचं व्यक्त होणंही वेगळं. कमी शब्दात व्यापक अर्थ निर्माण करण्याची ताकद कवितेत आहे. अशाच आयुष्याच्या एका वळणावर काय वाटतं ते ऐकूया अमिता यांच्या कवितेतून, आणि पुन्हा अशाच पद्धतीची कविता नंतर लगेच सादर करतायत अस्मिता. असंही व्हावं कधीतरी.
2: कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वळणावरती. आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, काय गवसलं काय निसटलं सार उमटलं चेहऱ्यावरती. दिवस सुखाचे बालपणीचे, दिवस सुखाचे बालपणीचे, ओझे नव्हते कर्तव्याचे, कावे दावे वागण्यातले हिशोब नव्हते व्यवहाराचे. तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराच फसले, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराच फसले, स्वप्नमनीचे भरारण्याचे पुन्हा नव्याने गिरवत बसले. युग आले हो संसाराचे, युग आले हो संसाराचे, स्थैर्य जराचे तिथे गवसले. कसे जगावे कुठे झुकावे आयुष्याने धडे शिकवले. काही वेचले काही निसटले, काही वेचले काही निसटले, गणित क्षणांचे कधी न सुटले. उरले सुरले तृप्त

0: मनाने उंजळीत मी तसेच भरले. दुसऱ्यांसाठी जगणे होते, दुसऱ्यांसाठी जगणे होते जगीन म्हणते त्या आशेवर. समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर. समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर.
1: असं व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं. दंगा मस्ती खोड्यासार परतून संगे यावं असंही व्हावं कधीतरी. असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं. येणाऱ्याला जाणाऱ्याला सावलीचं ते दान द्यावं असंही व्हावं कधीतरी. असं व्हावं कधीतरी यौवनाच्या बहरात त्याची लागावी चाहूल आणि प्रेम जागावं मनात असंही व्हावं कधीतरी. असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा. बाईवरच्या वर्चस्वाचा जोर झुगारून द्यावा असंही व्हावं कधीतरी. कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी, कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी एका क्षणात जुळावी असंही व्हावं कधीतरी. असंही व्हावं कधीतरी, नाही असंच व्हावं कधीतरी.
2: खरंय, असंही व्हावं कधीतरी वाटत असतं, पण सगळ्या संकल्पना रुसतील असं नाही ना. पण स्त्री म्हणणं हे न कळणार गूढ आहे पहा. अगदी भरत मुनींनी सांगितलेला अष्टनायिका असोत किंवा कवयित्री इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांनी चितारलेल्या स्त्रीचं भावविश्व असो, स्त्री प्रत्येक वेळी वास्तवाचं भान जपतेच. प्रेमात चिंब गुरफटून सुद्धा एका क्षणात ती सगळं बाजूला सारते आणि तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकेत येते. आणि हीच तर खरी जगारहाटी, हीच जगारहाटी मांडून व्यक्त होत आहे स्नेहा. अबोल प्राजक्त.
0: प्राजक्त फुलांनी आज माझी वाट ही सुखावली, रात्रीच्या आठवा सवे पहाट ही विसावली. बघ कसा ओघळे दव बिंदू ही नभातुनी, ललनेच्या अधरातील मधुरस तो होऊन. प्रभात ही लाजली जणू लज्जित कामिनी, प्रभात ही लाजली जणू लज्जित कामिनी. रतिक्रीडा करी कांता अबोल शब्द सांधुनी. गगनातून भानू ही मग डाव आज साधतो, गगनातून भानू ही मग डाव आज साधतो. पहाट प्रिय तो सखा भूलोकी का सांग जागतो. पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी. जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी.
2: श्रोते हो, मैफिलीच्या शेवटाकडे येतोय. कवितेचा हा प्रवाह विशाल नदीसारखा आहे. कवी मनमोहन म्हणजेच गोपाळ नरहर नातू म्हणतात, मी नवे शिल्पज्ञ मोठा तंत्र नवते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती. फक्त तिचा चिखल वाया अंतरी मी वोळलो, या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो. ज्याच्यामुळे भावना व्यक्त होण्याचं सामर्थ्य मिळतं ते साधन म्हणजे शब्द. काव्य मैफिल संपवताना श्रोते हो तुमच्यासाठी शब्दातून हे व्यक्त होणं आवश्यकच आहे, नाही का? शब्दांनाही शब्द मिळावे, शब्दांनाही शब्द मिळावे, शब्दांमधूनही शब्द जुळावे. शब्द शब्द शब्दांचे होऊन शब्दासंगे शब्दच व्हावे. शब्दांनी आनंद लुटावा, शब्दांनी हुंकार भरावा. शब्दांनीच भिजावे अंगण, शब्दांना पाझर फुटावा. शब्दांनी गाठावी उंची बालपणाची ल्यावी कुंची. शब्दांनी जोजवावे हलके स्वप्ने लेऊन शब्द पिसांची. शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनीच वादळ व्हावे. शब्दांनी ते शांत करावे, शब्द मनात रिचवताना शब्दांनाच कवटाळावे. शब्दांनाही पंख फुटावे, शब्दांनी उंच उंच उडावे. सूर बनुनी शब्दांनीही वाऱ्यामध्ये विरुनी जावे. शब्दांना कधी बांध नसावा, शब्दांना कधी बांध नसावा. आणि कोणता बंध नसावा,

0: प्रत्येकाच्या हृदयामधूनही शब्दाने हुंकार भरावा. शब्दांनी फुले उमलावी, शब्दांची फुले उमलावी, शब्दांनी लेणी घडवावी, वाऱ्यावरती डोलत हासत शब्द बाग शब्दांनी बहरावी. शब्दांनी ही करावी दंगा मस्ती, शब्दांनी ही करावी दंगा मस्ती, शब्दांना आपण यावी सुस्ती, शब्द खेळणी बनुनी करावी शब्दांनी शब्दांची दोस्ती. शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे अस्तित्व झळावे, शब्दांचे महत्त्व कळावे, शब्दांना श्रेष्ठत्व मिळावे. शब्दांचा हा शब्द पसारा शब्दांना ना कधी किनारा, शब्दांचा हा शब्द पसारा शब्दांना ना कधी किनारा, शपथ घेऊनी शब्दांची ही आवरावा शब्द फुलोरा. शब्दांनीच निरोप घ्यावा, शब्दांनीच निरोप घ्यावा, शेवटचा ही श्वास व्हावा माझ्या नंतर शब्दांना, पण एक दुजाचा कंठ मिळावा, एक दुजाचा कंठ मिळावा.
1: चारुता या ग्रुपनं सादर केलेली ही काव्य मैफिल आपण ऐकली. यात सहभागी होत्या शुभदा पाटणकर,
2: अस्मिता इनामदार,
1: संजीवनी कुलकर्णी,
2: अमिता शहा
1: आणि स्नेहा पावसकर. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बोल कायद्याचे या मालिकेचा तिसरा भाग. यामध्ये मार्गदर्शन केलं आहे ऍडव्होकेट वर्षा जाधव यांनी.
1: वरदा, कायदा माहीत असणं, न्याय हक्कासाठी लढा देणं हे समाज म्हणून आपलं नेहमी कर्तव्य आहे.
0: आणि कायद्याचं ज्ञान असणं ही केवळ वकिलांची गरज नाहीये, तर सगळ्यांसाठी हे ज्ञान म्हणजे आपापल्या सुरक्षेचं कवच आहे असं म्हणायला हवं.
1: आणि म्हणूनच आपल्या या मालिकेत काही प्रसंगातून आपण ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: तेव्हा ऐकूया मालिका बोल कायद्याचे.

मैत्रिणीनो, हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला कायदा ग्राह्य मानत नाही. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती अशाच एका हक्क सोडपत्राची कथा आहे. कथेतून कायदा समजून घेऊया. चला मोहितेंच्या घरात जाऊया. मोहितेंच्या घरात टेबलावरचा मोबाईल वाजतो. सुशीला हातचे पीठ झटकत फोन उचलते. कोण? सुशीला, अगं मी बंड्या काका. काका, आज कसा काय फोन केलाय? आईचे शेजारी बंड्या काका राहायचे, त्यांचा फोन तिला अपेक्षित नव्हता. अगं जावई बापू आहेत का घरी? आहेत की, सुशीला म्हणाली. त्यांना फोन देतेस? दे त्यांच्याकडे. बर, देते. बंड्या काकांचा फोन आहे तुमच्यासाठी. बोला. बंड्या काका? सुशीलाला तिच्या नवऱ्याने प्रश्न करीतच फोन तिच्या हातून घेतला. सुशीला नवऱ्याला फोन देऊन स्वयंपाक खोलीत भाकऱ्या करायला निघून गेली. उन्हाळ्याचे कडक ऊन, चारच भाकऱ्या करायच्या होत्या. भराभर उरकायचं असं म्हणत तिने शेवटची भाकरी थापायला घेतली. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने हाक मारली. सुशे, इकडे ये. अहो, भाकऱ्या झाल्याच आलेच. बंद करते सर्व आणि ये बाहेर. सुशीलाने तवा खाली उतरवला. फुगलेली भाकरी बुट्टीत उभी केली आणि झटकन बाहेरच्या खोलीत आली. नवऱ्याचा गंभीर चेहरा बघून दारातच थांबली. सुशीला, तुझे अण्णा. काय झालं? सुशीला खुर्चीत बसत म्हणाली. तुझे अण्णा गेले. मी पशाला सांगितलंय, गाडी घेऊन येईल तो. संगी येते, तुझी बॅग भरेल. सुषमा आणि साडूभाऊ आले की निघू आपण. सुशीलाने खुर्चीतच हंबरडा फोडला. तिचा नवरा पटकन तिच्याजवळ येऊन पाठीवरनं हात फिरवत म्हणाला. देवापुढं कोणाचं चाललंय ग? शांत हो, तुला बीपी आहे, गोळी आहे. सुषमा आली की आपण लगेच निघूया. तेवढ्यात संगी आली, सुशीलाच्या नंदेची मुलगी. इथे गावातच दिलेली. कपाटातील चार साड्या काढून मामींची बॅग भरू लागली. एक साडी सुशीलाला दिली बदलायला. सुशीलाने तसेच हाताने नको म्हणीत दरवाजाकडे पाहिलं तर दारात सुषमा उभी. दोन्ही बहिणींना दुःख अनावर झालं. एकमेकींच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. माहेरी दारात 10-15 भावकी जमलेली. सर्वच अगदी दुःखात होते. त्यांची आई मुलींना पाहून रडू लागली. भाऊ, वहिनी सर्वांवर शोककळा पसरली होती. त्यात दिवस सरता सरेनात. मातीच्या दुसऱ्या दिवशी दादा सुशीला सुषमापाशी आला. तुमचं माहेर आहे, मी आहे म्हणाला. आईला चांगलं बघतो असे समजूत काढू लागला. ट्रॅक्टरसाठी कागदावर सह्या करता का? म्हणजे बँकेच्या कर्जाचे हप्ते मी भरेन, दादा म्हणाला. सुशीला आणि सुषमानी सही अंगठा करून आपल्या गावी जड अंतकरणाने परतल्या. दोघी पुन्हा वर्षश्राद्धाला परत माहेरी आल्या. आता आई सावरली होती पण दुःखी होती. यंदा ऊसाचं बिल माझ्याकडे नाही ग दिलं दादानी, आई म्हणाली. आता यांच्या माघारी घराच्या चाव्या सुनबाईकडे गेल्या. सुशीला सुषमानी आईची समजूत काढली पण दादाशी चर्चा करायचं ठरवलं. दादा बाहेरून आला तसा त्या त्याच्याशी बोलायला गेल्या. दादा, आईला हात खर्चाला काही देत नाहीस, सुषमा म्हणाली. तिला कशाला काही लागते? औषध पाणी सर्व करतोच की मी, बघतोच की. बर, तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला कधी वेळ मिळतो म्हणा तुमच्या संसारातून? आईला 4 दिवस घेऊन जावा, जरा बदल होईल तिला. हा, तेही विचारणारच होतो, सुषमा म्हणाली. पण वहिनी काही नीट बघत नाही आईकडे. साडी बघ किती मळकी घालते ती.

उसाच्या बिलाचं काय करतोस? तुम्हाला कशाला पाहिजेत पंचायती? वहिनी खोलीत येत म्हणाली. आमचे आम्ही बघून घेऊ. अग वहिनी, असे कसे बोललीस? सुशीलाने तिला प्रश्न केला. मग कसं बोलू? वहिनीने उलट प्रश्न केला. तुम्हाला आमचं पटत नाही ना, तर न्या आत्याना तुमच्या घरी चार रोज तरी. सुशीला सुषमाने दादाकडे पाहिलं. तो खाली मान घालून गप्पच होता. सुषमा आणि सुशीलाला आईने खुणावले आणि विषय बंद केला. त्या दोघी आपल्या गावी परतल्या. चार दिवसांनी सुशीला सुषमाकडे गेली तेव्हा सुषमाने धक्कादायक बातमी दिली. ताई, दादानी फसवून आपल्याकडून हक्क सोडवून घेतलाय. अगं सुषमा, आपण तर काही हक्क सोडलाच नाही, तर असे का म्हणतेस? ताई, नाही, आता जमिनीच्या कागदावर आपली नावं नाहीत, सुषमा म्हणाली. मग आपण आता काय करायचं ग? सुशीला बोलली. आईना बघित असत, सांगून मागितलं असतं तर गोष्ट निराळी होती. हे कधी काय केले कोणास ठोक दादानं, सुषमा म्हणाली. आपण तर दोघींनी काही लिहून दिलेलं नाही. सुशीला कोड्यात पडली. माझे मालक म्हणत आहेत आपण ॲडव्होकेट वर्षा जाधव बाईंची गाठ घेऊया सांगलीला जाऊन, त्यांचा सल्ला घेऊया. कधी जाऊया म्हणाले दाजी? सुशीलाने विचारलं. उद्याचं ठरवलंय, सुषमा म्हणाली. आपण चौघजण जाऊया. ॲडव्होकेट वर्षा जाधव वकिलांचं ऑफिस. केबिनचे दार उघडून चौघे आत जातात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सदा मोहिते, ही माझी बायको सुशीला, हे माझे साडूभाऊ सुरेशराव जाधव आणि ही माझी मेहुणी सुषमा. या बसा. काय काम आहे? ॲडव्होकेट वर्षाने खुर्च्यांकडे बोट करीत बसायला सांगितले. सुशीला म्हणाली, मॅडम, आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीला माझे आणि माझ्या बहिणीचे म्हणजे सुषमाचे नाव लागलंच नाही, फक्त भावाचे आणि आईचे लागले. असे का बरं? तिच्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, मॅडम, हक्क सोडपत्राने आमची नावे कमी झालीत असं दादा म्हणाला. सुषमा म्हणाली, म्हणजे? असं आमचा दादा म्हणतोय म्हणून आमची नावे दिसत नाहीत, सुशीलाने स्पष्ट केले. तुम्ही करून दिले होते का हक्क सोडपत्र? मॅडम दोघींकडे पाहत म्हणाल्या, नाही मॅडम, आम्ही काहीच करून दिलेलं नाही. ट्रॅक्टरच्या कागदावर बँकेच्या हप्त्यासाठी आमच्या सह्या घरातच घेतल्या होत्या दादानी, वडील गेलेल्या चौथ्या दिवशी, सुशीला उत्तरली. तुमच्या भावानी हक्क सोडपत्राने नावे कमी केली असे सांगितले का? अहो, असे अनोंदणीकृत हक्क सोडपत्राने नावे कमी होत नसतात, कारण अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला काहीच किंमत नाही कायद्यानं. खोटं बोलतोय तो. तुमचे नावे कमी नाही केली, लावलीच नसतील. फोन करा त्याला आणि बोलावून घ्या इथं. सांगा त्याला, सांगा कोर्टात केस घालतोय बनावट कागदांची गुंडाळी करून नावे कमी केली म्हणून. सदा मोहितेने लगेच सुशीलाच्या भावाला फोन लावला आणि वर्षा मॅडमनी सांगितलेली कानपिचकी त्याला दिली. तर दादा तत पप करू लागला. वर्षा मॅडमकडे चहा घेत असताना सुशीलाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. आईने सुशीलाला दोघींची नावे लावून घ्या जमिनीला असं सांगितलं आणि भावावर केस करू नका अशी विनंती केली. आईचं बोलणं ऐकून जाधव मॅडम म्हणाल्या, जोर का झटका धीरे से लगा. आणि ऑफिसमध्ये एकच हाशा पिकला. मैत्रिणीनो, आता या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. भगिनीनो, कायद्याने तेच हक्क सोडपत्र ग्राह्य आहे जे बिना दबावाने स्वखुशीने केलेले असते आणि मुख्य म्हणजे जे नोंदणीकृत असते. असे नुसते कागदांवर सह्या घेऊन हक्क संपत नाही. फसवणूक करून घेतलेल्या सहीने नाव कमी होणारे हक्क सोडपत्र सरकार दरबारी रद्द करता येते. भगिनीनो, अगदी रजिस्टर्ड हक्क सोडपत्र सुद्धा केल्यापासून 3 वर्षात करून देणार आणि करून घेणार यांच्या संमतीने म्हणजेच कन्सेंटने रजिस्टर्ड रद्दबादल लेख म्हणजेच कॅन्सलेशन डीड करून रद्द करता येते.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88, पिन कोड 416 416.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठी आमचा मेल आयडी sanglikashwani@gmail.com.
0: मैत्रिणींनो, निरोपाची वेळ आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुर आला,
1: मला वरद आला,
0: निरोप द्या,
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.
1: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती

0: वंची आकाशवाणी अमरावती
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती केंद्र।
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
3: आजच संपर्क करा।
4: FM 101.5 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोतेहो, दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा।

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची अपना सर...

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतले चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळ काढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. डॉक्टर एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्यांविषयी.
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा, तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसहित कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे

0: तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा देशात ठिकठिकाणी पार पडला. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर पूजा आणि आरती झाल्यानंतर हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज सकाळी 11 च्या सुमाराला भक्तांनी स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंचपोकळीच्या चिंतामणी सकाळी 10 च्या सुमाराला तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 च्या आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक स्थळं आणि 383 कृत्रिम तलावांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला.
0: दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज पहाटे विजेची तार अंगावर पडल्यानं विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू झाला तर इतर 3 जखमी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3rd सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉन मध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटन मध्ये महिला एकेरीत PV सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 मीटर प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलंय. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना

आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

एफएम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईलवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजले आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर। शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर। पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांचं आश्वासन। राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप। मुंबईत आज समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांत आधारे हा शासनादेश आज जाहीर झाला। यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे। दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांनी नांदेड इथं दिली। पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली।
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे।
0: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे। दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्व

0: समावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी.
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 मध्ये वेतन कायदा, 2020 मध्ये औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा, तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. आज सकाळी 11 च्या सुमाराला भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंच पोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 च्या सुमारास तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 च्या आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉन मध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर

0: वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:10 आणि 54 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चला भक्तीच्या अमृतधारेत नाहूया. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

FM band 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजत आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यातल्या सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर झाला आहे। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। शासन आदेशानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेत

0: मजूर नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्ण पदकं मिळवली. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकलं. बँक कर्मचारी संघटनांनी येत्या सोमवारपासून संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय ग्रामीण बँका उद्या रविवार असूनही कार्यरत राहतील असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सायंकाळचे 5:03 आणि 43 सेकंद झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: सुधै कार्यक्रम तराने नए पुराने
1: तराने नए

आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. दुष्काळ निवारणासाठी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता. गरज भासल्यास डीपीडीसीचा निधीही दुष्काळ निवारणासाठी वळवू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. महाराष्ट्रात मतदार यादीवरील दावे हरकतींची मुदत 12 ऑक्टोबर पर्यंत वाढवली आणि 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर उद्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुरू राहणार. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे

0: 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील 56 तालुक्यांचा तर नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 39 तालुक्यांचा यात समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील 13, अमरावतीमधील 14, अकोल्यातील 7, वाशिमचे 6 तर यवतमाळ मधील 16 तालुक्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील 7, नागपूरमधील 14, भंडाऱ्यामधील 3, गोंदियामधील 1, चंद्रपुरातील 12 तर गडचिरोलीमधील 2 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश आहे. नागपूरच्या 12 तालुक्यांमध्ये नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड आणि नागपूर जिल्हा यांचा अंतर्भाव आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे आज हा शासन आदेश जारी झाला. यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारने लागू केल्या. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तींपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपाची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा साठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीला आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असून जिल्हानिहाय परिस्थितीचा दर मंगळवारी आढावा घेतला जाईल. गरज भासल्यास पायाभूत सुविधांच्या कामाचा निधीही दुष्काळ निवारणासाठी वळविण्यात येईल. पिण्याचं पाणी, चारा आणि पीक नुकसानीबाबत तातडीनं उपाययोजना केल्या जातील असं महसूल मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
1: माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला राज्याच्या कॅबिनेट सब कमिटीचे चेअरमन केलं आहे. मी सुद्धा आता जिल्ह्यामध्ये प्रवास करून काही ज्या अडचणी वारंवार तयार होणार आहे ही प्राथमिक शासन निर्णय आहे. असा अर्थ नाही की बाबा आज तालुके जाहीर झाले म्हणून हे अंतिम झालं आहे. पण एखाद तालुका समजा उद्या दुसऱ्या टिगरमध्ये आला, पहिल्या टिगरमध्ये आला आणि दुसऱ्या, त्याही तालुक्याचा समावेश पुढच्या काळात करता येतील. जे जे काही करावं लागेल राज्याला, एखाद्या वेळ डीपीसीचे निधी पूर्ण वळवावे लागतील. पण एक मात्र खरं आहे, या राज्याची संपूर्ण प्रायोरिटी आता शेतकरी शेतमजूर आहे. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बाजूला सारू, पण या राज्याची पहिली प्रायोरिटी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी शेतमजूर केलेली आहे, 12 बलुतेदार केलेली आहे.
0: दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथे दिली. तर दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे, शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची अपेक्षा होती, पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या आयटी विभागाशी किंवा आयोगाच्या कोणत्याही धोरणात्मक बाबींशी संबंधित नसलेल्या तर आयोगात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कामकाजाशी संबंधित विषयावर कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. संबंधित अधिकाऱ्यानं जारी केलेले कामाच्या फेरवाटपाचे आदेश 2 निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनंतर प्रत्यक्षात लागू करण्यात आले नव्हते. तसंच आयटी विभागावरील उपनिवडणूक आयुक्तांचं देखरेख अधिकार क्षेत्रही प्रत्यक्षात कधीही मागे घेण्यात आलं नव्हतं असं आयोगानं स्पष्ट केलं. आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंधू आणि डॉ विवेक जोशी यांच्यासोबत दुपारी बैठक घेतल्यानंतर आयोगानं हे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय. दरम्यान विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रिया बिहार आणि पश्चिम बंगालसह 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झालीय. SIR दरम्यान किंवा त्यानंतर मतदार यादीतून नाव वगळलं गेलं असल्यास तसंच तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या व्यक्तींसह कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीच्या सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेत संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकते. अशा मतदारांच्या नोंदणीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक नोंदणी अधिकारी तातडीनं विशेष मोहीम राबवतील. महाराष्ट्रासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026

0: पर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नोटिसा तसंच दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करीत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष वृत्त मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: 2020 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा उद्देश फेरीवाल्यांना औपचारिक आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थेत आणण्यास, त्यांचा व्यवसाय वाढविण्यास आणि उद्योगाचा विस्तार करण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 पर्यंत 78 लाखांहून अधिक फेरीवाल्यांनी 1,18,00,000 जास्त कर्जे घेतली असून त्याची एकूण रक्कम 19,171 कोटी रुपये आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 30 लाख फेरीवाले दुसऱ्या टप्प्यात तर 8.5 लाख फेरीवाले तिसऱ्या टप्प्यातील कर्जापर्यंत पोहोचले आहेत. भारतीय व्यवस्थापन संस्था ISB अभ्यासानुसार 2023 ते 2025 दरम्यान लाभार्थ्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली. मे 2026 पर्यंत फेरीवाल्यांनी 875 कोटीहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून त्यांना 412 कोटी रुपयांचा कॅशबॅक मिळाला आहे.
0: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात डॉक्टर सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका उद्या रविवारी सुरू राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनद्वारे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेनं रविवारी सर्व बँक शाखा कार्यालय, एटीएमशी संबंधित शाखा आणि चलन तिजोऱ्या कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान संपाच्या 3 दिवसात मोफत मासिक मर्यादेपेक्षा अधिक एटीएम व्यवहारांवरील शुल्क माफ करण्याचा निर्णय काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी घेतलाय. बँक कर्मचाऱ्यांच्या या प्रस्तावित संपामुळे बँकिंग क्षेत्रातील नियमित कामकाज, रोख व्यवहार आणि प्रामुख्यानं धनादेश क्लिअरन्स प्रक्रिया विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणनं आपल्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना संभाव्य आर्थिक आणि तांत्रिक गैरसोय टाळण्यासाठी 28 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल अदा करण्याचं आवाहन केलंय. राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सवलतीसाठी येत्या 1 ऑक्टोबर पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीची तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येतील. शेतीच्या विकासासाठी उत्तम बियाणं आणि कलम, जमिनीची नियमित तपासणी, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं या बाबी महत्वाच्या आहेत. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी बायोचार प्रभावी पर्याय असून त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि शेतीत वापर केल्यास शाश्वत शेतीला नवी दिशा मिळू शकते असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपुरात अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित बायोचार निर्मिती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत प्रशासनानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. पाणी ओसरू लागल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होतीये. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या नदीपात्रात प्रतिसेकंद 9,216 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. जपानच्या नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सुमारे 75% दुष्काळ भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर आणि 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर उद्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुरू राहणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकता.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर. 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली अहिल्यानगर सोलापूर बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ धुळे नंदुरबार जळगाव आणि सिंधुदुर्ग

0: अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला एक तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
1: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्यांची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
0: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
2: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सुपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
3: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ST महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी QR कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP आधारे NCMC कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तावेज संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही

0: निपुण सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत, तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररीत्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्ण पदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉन मध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टियुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 2,500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्ण पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

अंधेरा सब दूर अंधेरा मुसाफिर जाएगा।

शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शेडनेट तंत्रज्ञान या विषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
6: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पॉलीहाऊसला पर्याय म्हणजे शेडनेट। पॉलीहाऊस बांधणीचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा असतो, पण शेडनेटचा खर्च सर्वसाधारण शेतकऱ्यांना सहजपणे पेलवणारा असा आहे। शेडनेटसाठी लागणाऱ्या काही बाबी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतील तर खर्च आणखी कमी येतो। शेतकऱ्यांनी अगदी 5 गुंठ्यांपासून 40 गुंठ्यांपर्यंत शेडनेटची उभारणी करून अनेकविध पिकं घेऊन लाखो रुपयांची उत्पादनं घेतली आहेत। सुरुवातीला शेडनेटमध्ये फुलं घेतली जात होती, पण अलीकडे भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची इत्यादी उत्पादनं घेतली जात आहेत। शेडनेट हाऊस मधली शेती म्हणजे वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी करून पिकांना अनुकूल असं वातावरण कृत्रिमरित्या तयार करून केलेली शेती। कमी जागेत अत्याधुनिक साधन सामग्रीचा वापर करून जास्त उत्पादन देणारी हायटेक शेती। कृषी तंत्राचा काटेकोर वापर करून उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं मिळवून देणारी शेती। त्यामुळे शेडनेट मधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पॉलीहाऊस मधले उत्पादन म्हणजे संपूर्णरित्या नियंत्रित वातावरणात घेतलेलं उत्पादन। शेडनेट मधलं वातावरण हे 100% नियंत्रित नसलं तरी 50-75% उष्णतामान कमी करता आल्याने, शिवाय सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून शेडनेट मधील पिकांचं संरक्षण करता आल्याने पिकांचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवता येतं। शेडनेट मध्ये फुलं, भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची, याशिवाय टरबूज, खरबूज यासारख्या पिकांचं बीजोत्पादनही चांगल्या प्रकारे घेता येऊ लागलंय। नेहमीपेक्षा 4-5 पट अधिक उत्पादन देणारी ही शेडनेट शेती आहे। या शेतीची वैशिष्ट्य म्हणजे जागा कमी लागते, उत्पादित मालाचा दर्जा अधिक चांगला असतो, पाण्याचा काटकसरीने आणि योग्य वापर केला जातो, याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतो, जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं, बिगर हंगामी पिकं घेता येतात, कमी कुशल मजूर लागतात, खर्चाच्या मानाने अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळतो आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी कमी खर्च येतो। शेडनेटमुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे। काटेकोर पद्धतीच्या शेतीचं तंत्र शेतकऱ्यांना शेडनेटमुळे समजलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उदाहरणार्थ फर्टिगेशन, प्लास्टिक आच्छादन, ठिबक सिंचन, इन्सेक्ट नेट, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान इत्यादींचा अवलंब होऊ लागल्याने साधन सामग्रीत आणि खर्चात बचत झाली। रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर 30-35% कमी झाला। बाजाराभिमुख उत्पादनं काढणं शक्य झालं। कीड आणि रोगांच्या नियंत्रणावरचा खर्च कमी झाला। बेरोजगारांना संधी उपलब्ध झाल्या। बिगर हंगामी पिकं घेता येऊ लागली। आर्थिक जास्त फायदा होऊ लागला। शेडनेटमुळे महिलांचा सहभाग वाढला। राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत झाली। शेडनेटच्या मध्यभागी 15-17 फूट उंचीचा एक लोखंडी खांब बसवून त्याच्या 4 बाजूंना तारेचा आधार देऊन शेडनेट अंथरली जाते। त्यामुळे शेडनेटच्या खर्चात 15-20% बचत होते। 10 गुंठे शेडनेटसाठी एकूण 2 लाख रुपये खर्च येतो। यातल्या काही गोष्टींना अनुदान मिळतं। अशा प्रकारच्या तंत्रशुद्धरित्या शेडनेट उभं केलं असता 4 वर्ष सुस्थितीत राहतं। मात्र प्रत्येक पिकानंतर जमीन तयार करणं आणि आच्छादनाचा खर्च करणं आवश्यक आहे।
5: श्रोते हो, आताच आपण शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकलीत। नमस्कार श्रोते हो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी जाणून घेणार आहोत।

0: शेती करत असताना आपल्याला विविध अवजारांची गरज लागत असते. लहान मोठी अवजारं आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतात. काही वेळेला आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते. मग अशा वेळेला जर आपण थोडे शेतकरी जर तुम्ही एकत्र आलात तर अशी अवजारं तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या यांत्रिकीकरणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की यांत्रिकीकरण आपण करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणाल आणि आपलं उत्पादन नक्कीच कसं वाढवाल या सगळ्याविषयीच आपण बोलणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आता सध्या जर कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थितीतली जी गरज आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही?
1: आज आपण कृषी यांत्रिकरणामध्ये जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे म्हणजे आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मजुरांची टंचाई, त्याचबरोबर हवामानातले होणारे बदल आहेत, उत्पादन खर्चामध्ये होत असलेला वाढ आहे. तर या सर्व घटकांवरती जर आपण मात करायची म्हटलं किंवा त्याच्यामध्ये जर बचत करायची म्हटलं तर आपल्याला कृषी यांत्रिकरण करणे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्र अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सहाय्य केलं जातं. तर ती जी काही मदत आहे तर ती शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणावी असं मला या ठिकाणी वाटतं.
0: नक्कीच. आता सर आता तुम्ही उल्लेख केलात की विविध योजना या राबवल्या जातात, तर कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या काही योजना ज्या आहेत तर कोणत्या आहेत त्या?
1: कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही स्तरावरती ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना आहे, त्याचबरोबर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, या दोन केंद्राच्या योजनांमार्फत आपल्याला अनुदानावरती यंत्र अवजारे मिळतात. तसेच राज्य शासनाच्या मार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशी एक योजना आहे. त्याचबरोबर आता नव्याने आलेली कृषी समृद्धी योजना त्याच्यामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाच्या याला अनुदान आहे. अशा या चार योजनांच्या माध्यमातून अनुदान जे आहे ते यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध आहे.
0: अच्छा. आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा आवश्यकता जी आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: कृषी यांत्रिकरण योजनेची उद्दिष्ट तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यांत्रिकरणास प्रोत्साहन देणे म्हणजे शेतकऱ्यांनी यंत्र अवजारांचा वापर केला पाहिजे त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागानुसार किंवा पिकांची रचना आहे प्रत्येक विभागातली त्याच्यानुसार त्यांना जी काही आवश्यक यंत्र अवजार आहेत त्यांची उपलब्धता त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शासन स्तरावरून शासन मान्यता प्राप्त ज्याची पूर्व तपासणी झालेली अवजारं आहेत तर ती अशी अवजारं म्हणजे जी काही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत म्हणजे अनुदानावरती उपलब्ध करून देणे असं एक उद्दिष्ट या योजनांचं आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरणाच्या किंवा अद्ययावत यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्ट या योजनांच्या माध्यमातून राबवली जातात.
0: अच्छा. आता सर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी मग अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज कुठे करायला हवा काय सांगाल?
1: याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया ही एक महत्वाची आहे. ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये शासनाचं जे आपलं पोर्टल आहे https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये शेतकरी योजना म्हणून टॅब आहे, तिथे लॉग इन केल्यानंतर अर्ज करता येतो. ह्याच्यामध्ये जी काही अर्जाची प्रक्रिया आहे म्हणजे हे जे महाडीबीटीचं धोरण आहे तर ते आपल्या 4 नोव्हेंबर 2020 शासन निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये डीबीटी द्वारे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. ह्याच्यामध्ये अर्ज करताना सध्याची जी शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी त्याला म्हणतो ऍग्रीस्टॅकचा, तर तो आयडी आपल्याला वापरून याच्यामध्ये लॉग इन करता येतं. हा आयडी जो आहे तो याच्यामध्ये लॉग इन साठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले वनपट्टा धारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना आधार बेस्ड लॉग इनची सिस्टीम त्या पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता हे जे काही लॉग इन आहे ते केल्यानंतर लाभार्थींना आपल्याला नाममात्र शुल्क म्हणजे जवळपास 23.60 रुपये अशा पद्धतीचं शुल्क त्याला द्यावं लागतं. आणि ते जे काही अर्ज आहे तो एकदा अर्ज केल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो अर्ज पूर्णतः पोर्टलवरती राहतो. त्याच्यानंतर जर काही त्यात बदल करायचे असतील तर नव्याने अर्ज सुद्धा त्या लाभार्थीला आपल्याला त्या ठिकाणी करता

0: येतो. जे काही महाडीबीटीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे कृषी यांत्रिकरण आहे, त्याचबरोबर सिंचन सुविधेचा पार्ट आहे, त्याचबरोबर बियाणे खते औषधे आहेत, त्याच्याबरोबर चौथा जो पार्ट आहे तो फलोत्पादन. अशा या वेगवेगळ्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. याच्यामध्ये अर्ज करताना लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉपद्वारे किंवा त्याच्या मोबाईलद्वारे किंवा माहिती सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लाभार्थींना आपल्या याच्यामध्ये अर्ज करता येतो.
1: अच्छा, आता म्हणजे कृषी यांत्रिकीकरणामध्ये समाविष्ट बाबी किंवा जे घटक आहेत तर कोणकोणते आहेत ते?
0: कृषी यांत्रिकरणामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे शेतीतील, तिथपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान, तिथपर्यंत लागणारे जे काही वेगवेगळे यंत्र अवजार आहेत ती आपल्याला या यांत्रिकरणाच्या योजनांमधून घेता येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत, पॉवर विडर आहेत, काही स्वयंचलित यंत्र अवजार आहेत, त्याचबरोबर ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार आहेत. जसं आपण बघितलं की जमीन सुधारण्यासाठी आवश्यक असणारा नांगर असेल, रोटाव्हेटर आहे, त्याच्यानंतर कल्टिवेटर आपण म्हणतो, त्यानंतर पेरणीची काही सीड ड्रिल म्हणतो, पेरणी यंत्र म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर लागवडीसाठी समजा भात लागवड यंत्र आहे, कापणीची काही अवजार आहेत, आंतर मशागतीसाठी आवश्यक असणारे अवजार आहेत, पीक अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी जी काही आवश्यक अवजार आहेत तीही याच्यामध्ये घेता येतात. आणि कापणी आणि मळणी यंत्र, म्हणजे कापणी करण्यासाठी समजा भात कापणी यंत्र आहे, त्याचबरोबर मळणीची वेगवेगळी मल्टीक्रॉप थ्रेशर्स आहेत, तर ते या योजनेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही मनुष्यचलित यंत्र अवजार आहेत, बैलचलित यंत्र अवजार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारामध्ये आपण बघितलं तर टोकन यंत्र आहे की ज्या टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पिकांची टोकननी म्हणजे त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर पीक संरक्षणाची उपकरणे, म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर आहे, पाठीवरचा पंप आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर सोलार ऑपरेटेड पंप आहेत, वेगवेगळे एचटीव्ही स्प्रेअर आहेत, तर ते या पीक संरक्षण उपकरणामध्ये त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कृषी अवजारे बँक. हा एक महत्वाचा म्हणजे लाभ शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येतो. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, तर यांना या याच्यामध्ये कृषी अवजारे बँक घेता येते. आणि या योजनांच्या माध्यमातून जवळपास 10 लाखापासून 2.5 कोटीपर्यंतची कृषी अवजारे बँक आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहे. आणि 10 लाखाच्या जी काही कृषी अवजार बँक आहे त्याला आपण जवळपास 4 लाखापर्यंत म्हणजे 40% मर्यादेत 4 लाख आणि 2.5 कोटीची जी मॅक्झिमम कॅपॅसिटीची जी कृषी अवजार बँक आहे त्याला आपण 1 कोटीपर्यंत अनुदान याच्यामध्ये 40% मर्यादेत देतो. अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्र अवजार आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
1: नक्कीच सर. आता या यांत्रिकीकरणासाठी म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर काय निकष आहेत त्यासाठी?
0: हा पण मॅडम एक महत्वाचा निकष आहे, म्हणजे लाभार्थी निवड किंवा यांत्रिकरणामध्ये लाभ घेणे याच्यासाठी पात्रतेचे निकष जर बघितलं तर सर्वात महत्वाचं हे आहे की कृषी यांत्रिकरणाचा लाभ घेताना लाभार्थी हा 7/12 धारक किंवा खातेधारक असला पाहिजे.
1: बरोबर,
0: ही एक महत्वाची ही आहे. त्याचबरोबर त्याचा फार्मर आयडी असणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने. त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट आहेत वेगवेगळ्या योजनातून केलेले, तर ते शेतकरी गट पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये पात्र आहेत. सहकारी संस्था पात्र आहेत. त्याचबरोबर वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत तेही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि शासनाने जे काही एकत्रित पद्धतीचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या माध्यमातून या लाभार्थींना आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येतो.
1: अच्छा, पण आता सर अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठी जे टप्पे आहेत विविध टप्पे तर ते साधारण मग कोणते काय सांगता येईल?
0: कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही महाडीबीटीवरच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग अशी आपण चर्चा केली की नोव्हेंबर 2020 पासून महाडीबीटीचं धोरण आलं आणि तेव्हापासून जे काही लाभार्थींनी जे अर्ज केले तर त्यावेळी लॉटरी पद्धतीने निवड जी लाभार्थींची आहे ती होत होती. गेल्या वर्षी 2025-26 पासून लाभार्थींची निवड ही FCFS म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड होते. आणि त्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे निवड झाल्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून ती पोर्टलवर भरणे, त्याचबरोबर विभागाचे जे काही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत त्या कागदपत्रांची छाननी, त्यानंतर त्याला पूर्वसंमती लाभार्थींना दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थींनी ते काही यंत्र अवजार आहे ते अधिकृत विक्रेत्यांकडून, त्याचबरोबर मान्यताप्राप्त म्हणजे ज्याला मान्यता आहे आणि ज्याला परीक्षण अहवाल आहे शासकीय संस्थांचा, असं यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी करणे आणि मग अनुदान वितरण, अशा पद्धतीची कार्यप्रणाली याच्यामध्ये आहे. आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर कृषी विभागाच्या क्षेत्रीय

0: तरेनेमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याला असलेले तालुक कृषी अधिकारी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मदत करत असतात.
1: आता सर तुम्ही हे टप्पे सांगितलेत तर या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत साधारण कुठलं सहाय्य केलं जातं, कशी मदत केली जाते?
0: आपण जर बघितलं तर म्हणजे लाभार्थींची निवड ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या पद्धतीने होते. म्हणजे हे जे काही लक्षांक निश्चित आहे, प्रत्येक जिल्ह्याला शासन स्तरावरून काही अनुदानाची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा दिल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील जे काही खातेदार आहेत, त्यानंतर जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र आहे, त्यानंतर मागील वर्षी झालेला जो खर्च आहे यांत्रिकरणाच्या बाबींवरती, त्यानंतर त्या जिल्ह्यातील ऊर्जेचा वापर ही एक बाब आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून जिल्हानिहाय दिलेले लक्षांक आणि त्यानुसार मग तालुक्यातील खातेदार त्यांचं क्षेत्र यानुसार प्रत्येक तालुक्याला आपण लक्षांक निश्चित करून देतो अनुदानाचा. आणि त्या मर्यादेत जे काही दिलेल्या प्रत्येक योजनेचं लक्षांक आहे त्यामध्ये लाभार्थ्यांची FCFS पद्धतीने निवड होते. निवड झाल्यानंतर लाभार्थींना त्याचा मोबाईल नंबर आपल्या पोर्टलवरती लिंक केलेला आहे, त्याद्वारे लाभार्थीला निवड झाल्याबद्दलचा संदेश जातो. संदेश दिल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते संबंधित लाभार्थींना संपर्क करतात.
1: बरं.
0: आणि संपर्क करून त्या लाभार्थींना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी लाभार्थींना सूचित करतात. त्यानंतर लाभार्थी जे काही यंत्र अवजार खरेदी करणार आहेत त्याचं कोटेशन आहे, त्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेचा परीक्षण अहवाल आहे, अपलोड करतात पोर्टलवरती. आता 7-12 पूर्वी अपलोड करावा लागत होता, 8 अपलोड करावा लागत होता, ती सुविधा आता सर्व माहिती उपलब्ध असल्याने अपलोड करण्याची पद्धत आता सध्या नाहीये. परंतु ते जी काही आवश्यक कागदपत्र आहेत प्रत्येक यंत्र अवजारानुसार त्याचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे लाभार्थींनी ते पोर्टलवरती अपलोड करणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती त्याची छाननी होते, त्यानंतर तो अर्ज जो आहे तो मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती परत छाननी दुसऱ्या टप्प्यातील होते आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थींना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर जी काही पूर्वसंमती आहे त्या निकषांनुसार लाभार्थींनी ते यंत्र अवजार खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर परत त्याचं जे काही देयक आहे GST सहच देयक, GST त्याच्यामध्ये घेण्यामध्ये अपेक्षित आहे, तर ते GST सह देयक पोर्टलवरती अपलोड करणे. पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर अर्ज आहे तो उपकृषी अधिकारी स्तरावरती मुका तपासणीसाठी जातो. त्याचबरोबर ते जर 1 लाखापेक्षा जास्त रकमेचं यंत्र अवजार असेल अनुदानाचं तर तो अर्ज हा मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती मुका तपासणीसाठी उपलब्ध होतो. मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती किंवा उपकृषी अधिकारी स्तरावरती अर्जांची मुका तपासणी होते, म्हणजे थोडक्यात यंत्र अवजार निकषाप्रमाणे खरेदी झालं का या बाबींची पडताळणी होते आणि प्रस्ताव जो आहे तो तालुका स्तरावरती सादर केला जातो. तालुका स्तरावरती अनुदानाचा प्रस्ताव आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि तिथून तो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती अनुदान वितरणासाठी सादर केला जातो. आणि या वेगवेगळ्या टप्प्यावरती तालुका स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत लाभार्थ्यांना जे काय आहे ते सहाय्य जे आपल्या विभागामार्फत केलं जातं.
1: अच्छा. आता सर याच्यामध्ये असं एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मग प्रक्षेत्रावर सुद्धा भेटी देणं आवश्यक असतं का, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने?
0: यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये प्रक्षेत्र भेटीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ज्या आहेत फार्म मशिनरीचे सेंटर आहे त्या ठिकाणी लाभार्थींना नेऊन त्यांना कोणती गरज आहे त्याचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये देतो.
1: सर आता या कृषी यांत्रिकीकरणासाठीची जी अनुदान वितरण कार्यपद्धती आहे, साधारण किती अनुदान मिळतं? म्हणजे
0: खूप चांगला प्रश्न मॅडम हा आपण विचारला. याच्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांना एक सपोर्टिव्ह सहाय्य याच्यामधून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत अनुदानाच्या याच्यामध्ये. जसं की आपण बघतो की अल्प भूधारक शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत,
1: बरोबर,
0: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे.
1: बरं.
0: आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे.
1: बरं.
0: थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टर साठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये ट्रॅक्टर प्लस 3 अवजारे जी आहेत ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 10 लाखाच्या अवजारे बँकेसाठी त्याला 40% मर्यादा आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखापर्यंत अनुदान लाभार्थींना मिळतं. त्याचबरोबर गवत कापणी यंत्र आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, म्हणजे जी काही छोटी मोठी यंत्र अवजार आहेत, किंवा टोकननी यंत्र आहे जे की छोटं त्याला साधारणपणे 10,000 पर्यंतच्या मर्यादेत अनुदान 50% मर्यादेत उपलब्ध आहे. 40% मर्यादा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला 8,000 पर्यंतचं अनुदान या टोकन यंत्राला उपलब्ध आहे. असे वेगवेगळे जे काही पूर्व मशागती पासून काढणी पाश्चात्य तंत्रज्ञानामध्ये डाळ मिल आहे, राईस मिल आहे, यांना या निकषाच्या याच्यामध्ये 40% आणि 50%

0: टक्के अनुदान या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. वितरणाची प्रणाली जर बघितली तर तालुका स्तरावरती जे काही मोका तपासणीसह आलेले प्रकरण आहेत ती तालुका स्तरावरून शिफारस करून ती अनुदान अदायगीसाठी जिल्ह्याला पाठवली जातात. त्याच्यामध्ये डीबीटी आहे, म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे. जिल्ह्याला आल्यानंतर त्याचे काही निकषातील अनुदान मर्यादा निश्चित केलेल्या आहेत तालुका स्तरावरून. त्यानुसार वेगवेगळ्या योजना, म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यातील असेल तर पीएफएमएस प्रणाली आहे, केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर एसएनए स्पर्श प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून या लाभार्थींना जे काही अनुदान आहे ते 40% आणि 50%च्या मर्यादेमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये वितरण केलं जातं.
1: अच्छा, ही सगळी अशी त्याची कार्यप्रणाली आहे. सर, आता जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल किंवा काय एक संदेश द्याल?
0: कृषी यांत्रिकीकरण हा एक सध्याच्या शेती यंत्रणेमध्ये महत्वाचा घटक आहे आणि अद्ययावत आणि आधुनिक यंत्रांचा जर आपण वापर केला तर शेतीमध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो आणि जे काही उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याच्यामध्ये जे काही बचत आपल्याला करायची आहे, जी काही यंत्र अवजारं आहेत छोटी मोठी, तर त्यात जर आपण योजनेच्या माध्यमातून घेतली तर शासनाचं अनुदानाचं सहाय्य, बाकीचे जे काही यांत्रिकरणाचा वापर जो आहे तो वाढवल्यामुळे मजुरांची जी काही टंचाई आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मात करता येण्यासारखी ही आहे आणि त्याचा वापर करून एक शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळवू शकतो. जे काही वेगवेगळे त्यातले घटक आहेत तर त्या घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ करू शकतो आणि आप चांगला नफा याच्यामधून मिळू शकतो. तर माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे की जे काही आपल्या क्षेत्रीय स्तरावरती असणारे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत की जे गाव पातळीवरती काम करतात, या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने जसं मगाशी आपण सांगितलं की mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलच्या द्वारे फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही आवश्यक घटक आहेत तर त्या घटकांसाठी आपण अर्ज करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन शेती जी आहे ती फायदेशीर कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालय आहे किंवा कोकण विभागातील जे काही शेतकरी आहेत तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना या कृषी यांत्रिकरणाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असं या माध्यमातून आवाहन करतो.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही इथे आलात सर आणि या कृषी यांत्रिकीकरणाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: 8 वाजून 5 मिनिट होत आहे तथा राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 अक्टोबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
3: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छाव

0: घेतलाय. त्यांच्याही जाहीर झालेल्या गावामध्ये शेतकऱ्यांची जे पीक जोडण्यात थांबलेल्या होत्या त्या पूर्ण निर्णय घेतलेला आहे.
1: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
2: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाहणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावर लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
1: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी, केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्या आधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबर पर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारा

0: दीप आणि मुंद्रा ही चार बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 पेक्षा जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गत स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित निवडक मुद्द्यांवरही व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुसची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जल वाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्ण पदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण 12 रौप्य 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशिष चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉन मध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टियुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्ण पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz. श्रोते हो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 वाजून 55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.